311.5 MHz अर्थात 963 KHz-वर तसंच 102.1 MHz-वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 7 अश्विन शके 1948 अर्थातच 29 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:57 झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेत मी पूनम मोरे आपलं स्वागत करते. सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजलेत. हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आईआईपी वृद्धि दर पहले के 6.7% के अनुमान से बढ़कर 7.4% हो गई है। उधर जापान में जारी एशियाई खेलों में भारत ने निशानेबाजी, क्रिकेट, कुराश, एथलेटिक्स और मुक्केबाजी में खिलाड़ियों ने बेहतरीन प्रदर्शन किया है। पुरुष क्रिकेट टीम भी सेमीफाइनल में पहुंच गई है। अब तक भारत कुल 45 पदक प्रतियोगिता में जीत चुका है, जिनमें 4 स्वर्ण, 20 रजत और 21 कांस्य पदक शामिल हैं। राष्ट्रपति, प्रधानमंत्री और खेल मंत्री ने पदक विजेताओं को बधाई दी है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत विचार पुष्प, वाचक स्वर विजय भुयार यांचा।
2: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कृमे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रत्येक शुभ कार्यात हा श्लोक म्हटलाच जातो। श्लोक संस्कृत असला तरी खूप अर्थपूर्ण आहे। या श्लोकाचा अर्थ म्हणजेच वाईट मार्गाचं आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या, हे देवा श्री गणेशा माझी सर्व कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पाडू दे।
3: प्रत्येक कार्याच्या आरंभी श्री गणेशाय नम असं वंदन करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीनं घालून दिली आहे। यात मोठं आध्यात्मिक तत्व दडलेलं आहे। सृष्टीचा दृष्टांदृष्ट किंवा दृश्यांदृश्य प्रपंच प्रणवात दडला आहे। परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चत्वार वाणींचे श्री गणेश हे अधिष्ठाता आहेत। त्यामुळेच ते विश्वाच्या आदिसंकल्पाशी संबंधित आहे। त्यामुळेच अ, उ, म या त्रिमातृकांना पोटात घालून मौनात राहणारे श्री गणेश ज्यावेळी मौन सोडतात त्यावेळीच ओंकाराच्या किंवा प्रणवाच्या सूक्ष्म स्पंदनातून सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात होते। त्यामुळेच या अखिल सृष्टीचे कर्ता, धरता, हर्ता हे श्री गणेशच आहे। माणूस काया, वाचा, मन यांच्या एकत्रित सहवासातून किंवा संयोगातून जीवनाचा किंवा आपल्या हृदयातील स्वरांचा अनुभव घेत असतो आणि हाच स्वर पुढे माणसाच्या वृत्तींच्या अनुसार परा, पश्यंती, मध्यगा आणि वैखरी या माध्यमातून खाली अवतरत व्यक्त होत असतो। आपण श्रद्धेनं घरात गणपती आणतो यामागे आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं असा उद्देश असतो। घरात गणपती असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते, एक वेगळंच आध्यात्मिक आणि आनंददायी वातावरण तयार होतं। कोणतीही कृती करताना आपण ती कृती का करतो याची स्पष्टता आपल्याला असायला हवी। मग त्यातून आपल्याला कोणते लाभ होणार आहेत आणि कशा प्रकारचं नुकसान होणार आहे याचं गणित आपण मांडलं पाहिजे। या विचाराशिवाय कृती ही मृत शरीराप्रमाणे असते। शरीरात प्राण असेल, आत्मा असेल, तरच त्या शरीराला शोभा असते। आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे जगाच्या कल्याणासाठी प्रसादान मागितलं, मग त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला नको का? आधुनिक युगाच्या भाषेत सांगायचं तर आपला गणपती हा स्मार्ट हवाय। आपल्याला कार्तिकेय आणि गणपतीची कथा माहीत आहे, ज्या दोघात ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याची स्पर्धा लागते। कार्तिकेय खरोखर प्रदक्षिणा घालायला जातो आणि गणपती आई वडिलांना प्रदक्षिणा घालतो आणि तत्वज्ञानाद्वारे हे सिद्ध करतो की आई वडील हेच त्यांचं ब्रह्मांड आहे। आजच्या युगात सांगायचं तर गणपतीने स्मार्ट वर्क केलं। कृत युगात हृदयाचीच भाषा कळत होती। त्रेता युगात हृदयात भगवंताचा स्वर आवडला जात होता। द्वापर युगात अळखळत जाणारी श्रद्धा मोहात सापडत होती आणि सध्याच्या कलियुगात ढोंग करणारी किंवा सोंग घेणारी भाषा चांगलीच गोत्यात आणते। गणपती हा गणांचा नायक आहे, सेनापती आहे, पराक्रमी पुरुष आहे, त्याचबरोबर तो प्रचंड बुद्धिमान आहे।
1: आताच आपण विचार पुष्प हा कार्यक्रम ऐकला। वाचक स्वर होता विजय भुयार यांचा। आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात रामकृष्ण बाप्पू सोम्याजी यांचं गीत।

आत्ताच आपण अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांना ऐकलं. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात भक्तिगीत.

आताच आपण कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात हिंदी भक्ती रचना ऐकली. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत निनावे यांची देशभक्तीपर रचना.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
0: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
3: आकाशवाणी जळगाव

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. या कार्यक्रमात सोयाबीन पिकावरील किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा सादर करते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचा विकार याविषयीची माहिती भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर सिमिन बावडेकर. परिसर हा कार्यक्रम सकाळी 6:50 आणि 2:10 या कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन शहरी आणि ग्रामीण भाग सहभाग प्रिया मोहिते यांचा. हे दोन्हीही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 अवतीभवती 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. प्रायोजित कार्यक्रम हृदय स्पंदन सकाळी 7:40 7:50 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम हृदयाला ऐका ते बोलत असतं आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 9:00 लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात शाहीर शिवाजी पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आपण ऐकणार आहात. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूना गाडगीड अँड सन्स. श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड सकाळी 10:00 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. सुगम संगीत आपण ऐकणार आहात सकाळी 11:30. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात दुपारी 12:00 वनिता मंडळ. सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार यांचं. त्यानंतर अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी बातचीत भाग दुसरा आपण ऐकणार आहात. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या सायंकालीन सभेत 5:30 युववाणी हा कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. 7:15 वृत्तविशेष. किसानवाणी हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30. 8:15 लोकसंगीत. 9:00 न्यूज ॲट 9. 9:30 मनी टॉक. 10:00 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. आणि रात्री 10:30 नभोनाट्य खडक. लेखक गंगाराम गवाणकर सादरकर्ते आहेत करुणा देव. आत्ताच आपण आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकली. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. या कार्यक्रमात आज आपण सोयाबीन पिकावरील किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकणार आहोत. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, सादर करते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया कृषीवाणी.
1: सोयाबीन पिकावरील किडींचं व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे. या पिकाचा पेरा दिवसेंदिवस वाढतो.

0: पण वातावरणाच्या बदलामुळे पिकाच्या वाढीदरम्यान वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो दिसून येतो. त्यामुळे सोयाबीन पिकाचं उत्पादन जे आहे ते कमी होतं. त्यामुळे पिकाचं पेरणीपासून ते काढणीपर्यंत नियोजन करण्याहेतू एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करणं महत्त्वाचं असतं. सोयाबीन पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेदरम्यान खोडकिडा, खोडमाशी, उंटअळी, पानं खाणारी अळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट देखील येते. पिकावरील किडींचं गरजेनुसार व्यवस्थापन करणं हे आवश्यक असतं. एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. जसं की सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशक थायोमेथॅक्झोम 30% SS 10 मिलीलीटर प्रति 1 किलो बियाणं बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. त्यामुळे सुरुवातीच्या पीक वाढीचे 25 ते 30 दिवस खोडमाशी किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहतं. सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर बांधावरील तणांचा नायनाट लगेच करावा. पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावे, म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या टिपून खातील. पिकाच्या उगवणीनंतर 8 ते 10 दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावं. सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीत चक्रीभुंगा आणि खोडमाशीमुळे प्रभावित झालेली रोपं जी आहेत ती उपटून नष्ट करावीत. तंबाखूची पानं खाणारी अळी आणि केसाळ अळ्या एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात. त्यामुळे अशी अंडी आणि अळीग्रस्त पानं तोडून किडींसह नष्ट करावीत. हिरवी घाटे अळी आणि तंबाखूची पानं खाणारी अळी या किडींच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी सर्वेक्षणाकरता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी 10 कामगंध सापळे जे आहेत ते शेतात लावावे. सापळ्यामध्ये प्रतिदिन 8 ते 10 पतंग 2 ते 3 दिवस आढळल्यास किडींच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी आणि सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे. सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रमाणित केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. जर खोडमाशीचा प्रादुर्भाव असेल तर इथिऑन 50% प्रवाही 30 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावं. त्याचबरोबर क्लोरॅन्ट्रिनोपोल 18.5% 3 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळावं. तसंच इंडोक्झाकार्ब 15.8% 6.7 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. चक्रीभुंग असेल तर क्लोरॅन्ट्रिनोपोल 18.50% 3 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावं. इथिऑन 50% प्रवाही 30 मिलीलीटर 10 लिटर पाण्यात मिसळावं. थायक्लोप्रिड 21.7% प्रवाही 15 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावं आणि हे मिश्रण चक्रीभुंग्याचा जर प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी फवारावं. तसंच पानं खाणारी अळीचा जर प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी इंडोक्झाकार्ब 15.8% 6.7 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळावं. डायक्लोरोव्हास 76 EC 12.50 मिलीलीटर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळावं. तसंच क्लोरॅन्ट्रिनोपोल 18.50% 3 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या कीटकनाशकांची फवारणी करावी.
1: आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीन पिकावरील किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर होता सोनिका मुजुमदार यांचा, सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर परिसर, हे दोन्हीही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं ह्यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाधन व रक्तशोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्या सोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ॲक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ॲक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ॲक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचंय. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती। त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी। कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
2: आता थोडस ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं। आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडस शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं। पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं। गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही। पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे, त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो। ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, आणि त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायचे, कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते। हे अजूनही काही ठिकाणी होत आहे, त्यामुळे ओल्या कचऱ्याचा तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण, गाडीच्या स्वरूपात असू देत। प्लास्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय, पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लास्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे।
1: बरोबर।
2: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल।
1: बरोबर।
2: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटा गाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी, त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं। मग त्यासाठी जिथं तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं, म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट। पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडस उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत।
1: बरोबर।
2: घन कचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो।
1: बरोबर।
2: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईट वरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईट वरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या, ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे। आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये। बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो।
1: बरोबर।
2: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय। मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो, जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात। बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात। जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रिगेट होऊन तिकडे जाऊ शकतो।
1: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतंय की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे। एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं।
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी ऐकू शकाल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

163 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत, प्रसारित करीत आहोत अवतीभवती हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. आजच्या अवतीभवतीमध्ये मी पूनम आपलं स्वागत करते. सुरुवातीला जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 29 सप्टेंबर, आज आहे जागतिक हृदय दिवस. श्रोते हो, आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा आणि अहोरात्र काम करणारा अवयव म्हणजे हृदय. आपण झोपलेले असो किंवा जागे, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला रक्ताचा अविरत पुरवठा करण्याचं काम हृदय करत असतं. आणि म्हणूनच हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो.

0: 29 सप्टेंबर 1928 भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्मदिवस. भारतीय चित्रपटातील विनोदाचे बादशाह, दिग्दर्शक, निर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते मेहमूद यांचा 29 सप्टेंबर 1932 हा जन्मदिवस.
1: एक चतुर नार करके श्रृंगार, एक चतुर नार करके श्रृंगार, मेरे मन के द्वार ये अद्भुत जात, हम मरत जात. अरे
0: एकोणीसशे 1947 भारताचे 38वे सरन्यायाधीश एस एच कपाडिया यांचा देखील आज जन्मदिवस आहे. 29 सप्टेंबर 1991 आग्रा घराण्याच्या 11व्या पिढीतले गायक उस्ताद युनुस हुसेन खा यांचं निधन. आत्ताच आपण दिनविशेष ऐकलं.
2: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला, भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
0: श्रोतेहो, जाणून घेऊया स्थानिक घटना घडामोडींविषयी. राज्यभर राबवण्यात येत असलेल्या रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथं मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी म्हणजे आजच महाकुंभ रोजगार मेळावा होणार आहे. विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या विभागात हा मेळावा होईल. विविध उद्योग आणि आस्थापनाचा या मेळाव्यात सहभाग राहणार असून उमेदवारांना सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची, रोजगाराच्या संधीबाबत माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्र घेऊन मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

गणेश उत्सवाच्या काळात गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेनं बाप्पाची सेवा केली. उत्सवाचं पावित्र्य राखण्यासोबतच शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी गणपती विसर्जनानंतर शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या निर्माल्याची नदी तलावामध्ये विल्हेवाट न लावता त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे जलप्रदूषण टळणार असून कचऱ्यातून समृद्ध खताची निर्मिती होणार आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली गेली आहे. श्रोतेहो, तयार होणारं सेंद्रिय खत महापालिकेच्या शहरातील

विविध उद्यानं आणि वृक्षारोपण प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. याशिवाय उर्वरित खत अल्पदरात शेतकरी आणि शहरातील निसर्गप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा आणि मोफत वाटप करण्याचा मानस प्रशासनानं व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील वातावरणात काहीसा बदल जाणवत असून दिवसा कडक उन्हासह उकाडा जाणवत आहे. त्याचवेळी दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी मात्र वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत आहे. दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 35 अंशांपर्यंत पोहोचत असल्यानं उन्हाचा चटका कायम आहे. सकाळच्या तुलनेत दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आगामी काही दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

0: बरं तर श्रोते हो, आजच्या अवतीभवतीमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार. अवतीभवती हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:07 झाले आहेत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात. आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
4: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

केसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण हिंजवडीतली वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्यात येणार असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी संमेलनात चौहान यांनी स्वतः काल ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित असावं, तसंच प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी असं चौहान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय कृषी संमेलनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना एनडीआरएफ एसडीआरएफ आणि पीक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे अचूक होणं आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काढलेल्या आदेशामध्ये अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगर 1 मधून वगळल्याचा आरोप करत काल महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. दुष्काळ निवारणासाठी आगामी 8 ते 9 महिन्यांचं ठोस नियोजन सुरू असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीनं पाठपुरावा केला जाईल असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. त्यासाठी 58 प्राधान्य प्रकल्प 9 ते 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 15 ते 20 लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले. नीती आयोगाच्या ग्रोथ हब उपक्रमाअंतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राच्या सर्वंकष विकास आराखड्याचं सादरीकरण काल फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय त्यावेळी ते बोलत होते. नीती आयोग राज्य शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी नागरिक उद्योग शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांशी व्यापक चर्चा करून हा आराखडा तयार केला आहे. चाकणमधील रस्ते पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य सुधारणांसाठी 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत या आराखड्याचं सादरीकरण केलं. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून काम सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही डुडी यांनी यावेळी सांगितलं. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात एमडीआर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआरबाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान

0: नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बांधकाम क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या रेरा संस्थेविषयी.
1: 2016 पूर्वी घर खरेदी करणाऱ्या लोकांच्या हिताची कुठलीच नियमावली देशात अस्तित्वात नव्हती. सरकारी परवाने मिळवण्याआधी सदनिका विकणं, एका प्रकल्पाचे पैसे दुसऱ्याच प्रकल्पासाठी वापरणं आणि इमारतींचं काम रखडणं या सामान्य बाबी समजल्या जात होत्या. ग्राहकांनी कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तर न्यायासाठी वाट पाहण्याचा काळ इमारत पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्तच असायचा. 2016 स्थावर मालमत्ता नियंत्रण आणि विकास कायदा मंजूर झाला आणि या कायद्याअंतर्गत स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराची स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार एकही सदनिका विकण्याआधी बांधकाम प्रकल्पाची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. सदनिकेसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांमधील 70% रक्कम वेगळ्या खात्यात जमा करून ती फक्त त्या प्रकल्पासाठी खर्च करण्याचा नियम करण्यात आला. ग्राहक आणि विकासक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी निश्चित कालावधी ठरवण्यात आला. या सर्वाचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या हक्कांना पहिल्यांदाच वैधानिक संरक्षण मिळालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: एल निनोच्या परिणामामुळे यंदा कास पठारावरचा फुलांचा हंगाम नेहमीपेक्षा आधीच संपत आहे. याविषयी माहिती देताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले,
2: सुरुवातीला चवर, तेरडा, आबुलिमा, निलिमा, सितेशासव, धनगरी फेटा अशा विविध प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे फुलली होती, परंतु साधारणपणे एल निनोचा इफेक्ट असल्यामुळे साधारण 3 आठवड्याचा पावसाचा खंड पडला आणि त्यामुळं ह्या फुलांची रोपटी चांगल्या पद्धतीनं वाढू शकली नाहीत आणि आता ऊन वाढत असल्यामुळं फुलं कोमेजत आहेत आणि साधारणपणे फुलांचा बहर 50% आलेला आहे. म्हणून सातारा विभागाने असा निर्णय घेतलाय की 5 ऑक्टोबर 2026 रोजी हा हंगाम थांबवण्यात येत आहे आणि ऑनलाईन बुकिंग 5 ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे आणि त्यानंतर पर्यटकांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून कास पुष्प पठार हंगाम 2026 हा 5 ऑक्टोबर 2026 पर्यंतच असणार आहे.
0: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित असलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि अराजपत्रित पदांसाठी महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2026 या 3 स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. एसआयआर प्रक्रियेत नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काल राज्यात ठिकठिकाणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही एसआयआरची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी आणखी 8 पदकं मिळवली. एकंदर 45 पदकांसह भारत पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुणे शहराच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातही काल दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं असून भामरागड आलापल्ली मार्गावरची वाहतूक काल रात्री सुरू करण्यात आली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान देशासह संपूर्ण महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास संपण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 $200 ते $220 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण आणि हिंजवडीतील वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.
0: सकाळचे 7:20

0: झाले आहेत. ऐकूया काही संदेश.
1: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा, नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
3: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला, भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
6: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
5: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
7: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
8: हॅलो आकाशवाणी, फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257 222 4570 आणि 222 4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257 222 4570 आणि 222 4571. हॅलो आकाशवाणी.

0: आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
1: फुला फळांनी ही झाडे जातील जेव्हा भरून.
0: एक दिवस नाही केवळ स्मरणाचा, संकल्प दिवस ठरावा पर्यावरण संवर्धनाचा. पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी, त्यासोबतच माहिती मनोरंजन आणि साहित्याचा खजिना. महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव.
2: आम्ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: कार्यक्रम दिल खुलास.

श्रोते हो नमस्कार. वेलकुलाच्या विशेष भागातील पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखर गाठताना महाराष्ट्रातील महिला खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संधी, प्रशिक्षण, सुविधा आणि योग्य प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेनुसार उत्तुंग कामगिरी करू शकतो. महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत?

0: श्रोते हो नमस्कार. बिलकुल अशा विशेष भागातील पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखर गाठताना महाराष्ट्रातील महिला खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संधी, प्रशिक्षण, सुविधा आणि योग्य प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेनुसार उत्तुंग कामगिरी करू शकतो. महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत? दिव्यांग खेळाडूंसाठी प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत कोणते प्रयत्न केले जात आहेत? या महत्वपूर्ण विषयाबरोबरच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या 5% आरक्षणाची तरतूद आणि त्यासाठी क्रीडा प्रावीण्याचे निकष याबाबतही आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देऊल. सर, बिलखुलास मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. खर तर खेळ म्हणजे काय? केवळ जिंकणं किंवा हरणं नसतं. आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे, त्या निमित्ताने कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांचे जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात. आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंड मध्ये आले पाहिजे, कुठल्या रेग्युलर लाईफ स्टाईल मध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंड मध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पर रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायच्या, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार मिशन लक्षवेध मध्ये की लक्षवेध मीन्स लक्ष आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचा आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेध मध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेध मध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे. एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून जे तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेला की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे, तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात.

0: आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांचा डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटचं आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं मी निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांचे न्यूट्रिशन त्या आपण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचं स्पोर्ट्स राहिलेलं नाही, ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्त्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसं स्ट्रेंथन करायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात. आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं, त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना, म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात, 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. सर, खरं तर आता मगाशी बोलता बोलताच तुम्ही सांगितलं, उल्लेख केला की आपले काही पारंपरिक खेळ आणि त्यांना आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात आलेलं आहे. दहीहंडी सारख्या साहसी क्रीडा प्रकारालाही गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आता दहीहंडी जे आपला महाराष्ट्राचं मला वाटतं एक संस्कृती आहे, ते महाराष्ट्र खास करून मुंबई आणि ह्या एरियामध्ये जास्त आहे. आणि ह्यांच्यासाठी आपण एक साहसिक गेम पण आहे आणि यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते इंजरी पण भरपूर होतात त्यांच्यामध्ये. आणि मध्ये तर आपण 2016 त्यांना एक साहसिक खेळाचा दर्जा देण्यात आलेला होता महाराष्ट्र शासनाने दिला होता. आणि त्या पद्धतीने आता आपण त्याच्यासाठी काही ज्यावेळी आपण खेळाचा दर्जा देतो साहसी खेळाचा, त्यावेळी काही नियमावली पण तयार करावी लागतात. म्हणजे त्याच्यासाठी आपण ते नियमावली तयार केली होती, किती हाईट असली पाहिजे, किती मनोरे असले पाहिजे किंवा ते किती वय पण मुलाचा काय असला पाहिजे. त्या इवन हायकोर्टा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये पण केसेस चाललेले आहेत, त्यांच्यामध्ये पण असा डिसाईड केला होता की त्यांनी असे आदेश दिले होते की 14 वर्षाचे खालचे मुलांना त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट नाही करून घेतला पाहिजे ह्या साहसी खेळामध्ये. आणि त्या पद्धतीने नियमावली आपण तयार झालेली आहे. तरी पण काही आपण केला तर ते इंजरी आणि ते भरपूर असतात त्यांच्यामध्ये. आपल्याला यावेळी पण ते काही दुर्दैवी घडलेले आहे यावेळी. त्यांच्यासाठी जवळपास या आम्ही त्यांच्या एक विमा साठी पण महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली आहे की हे सगळे गोविंदाचं आपल्याला प्रत्येकाच्या नावं आता आपल्याला माहिती नसतात पण ते इन जनरली जे हे मॅनेज करतात गोविंदाचे
1: प्रमुख,
0: हा त्यांच्या मार्फत ते हे एक कॉमन सगळ्यांसाठी एक विमा आम्ही घेतलेला आहे ज्यांच्यामध्ये जवळपास 1,60,000 गोविंदाला त्या समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांचा विमा आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी आता घेत आहे.
1: वा, खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की कारण प्रत्येकाचा एक साहसी क्रीडा प्रकार असला तरी दुखापत होणं हे होतच आणि त्यावेळेला त्यांना ह्याची मदत होते. श्रुती आजच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी, सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षण

शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्रावीण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसे नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

311 पास मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत

0: प्रायोजित कार्यक्रम हृदय स्पंदन।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुठ्ठे लेआउट, बस स्टँडच्या मागे, गुर्जर हॉस्पिटल समोर, बुलढाणा। नमस्कार श्रोते हो, हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धडधडणार, आपल्या संपूर्ण शरीराला जीवन देणार। मात्र या हृदयाची आपण पुरेशी काळजी घेतोय का? हृदय विकाराची लक्षणं आपण वेळीच ओळखतोय का? आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करतोय का? याच महत्वाच्या प्रश्नांची शास्त्रीय आणि सोप्या भाषेत माहिती देणारी विशेष आरोग्य मालिका प्रसारित करत आहोत हृदय स्पंदन। जागतिक हृदय दिनानिमित्त ही विशेष मालिका, या मालिकेच्या 10 भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत हृदयाचं आरोग्य, हृदय विकाराची कारणं, लक्षणं, प्रतिबंध, उपचार आणि हृदयाचा आपल्या संपूर्ण आरोग्याशी असलेला संबंध। चला तर मग हृदयाचे ठोके समजून घेऊया, आरोग्याचं स्पंदन जपूया। ऐका हृदय स्पंदन। नमस्कार श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त सर्व श्रोत्यांचं आजच्या हृदय स्पंदन या विशेष प्रायोजित मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे। श्रोते हो, गेल्या 9 दिवसांपासून आपण वेगवेगळे विषय घेऊन हृदय विकार या आजाराविषयी अधिक माहिती करून घेत आहोत। श्रोते हो, हृदय विकाराची अनेकविध कारणं, लक्षणं आणि दैनंदिन जीवनशैलीमध्ये जे बदल घडवून आणू शकतो त्यातून नियंत्रण होणारा हा हृदय विकार या आजाराविषयी अधिक माहिती आपण करून घेतो आहोत बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉक्टर किशोर फेपाळे यांच्याकडून। आजही ते आपल्यासोबत आहेत। डॉक्टर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं।
2: नमस्कार
1: डॉक्टर। आज आपल्या या मालिकेचा हृदय स्पंदन या मालिकेचा शेवटचा भाग आहे, मालिकेच्या समारोपाचा आजचा हा भाग आहे आणि म्हणूनच आपण विषय घेतला आहे माझं हृदय माझी जबाबदारी। तर डॉक्टर, असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत, आपण काय सांगाल हृदय विकार टाळण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या सवयी आपण अंगीकारायला हव्यात?
2: हो, हृदयाची काळजी घेण्यासाठी महागड्या गोष्टींची बिलकुल आवश्यकता नाही, रोजच्या छोट्या सवयींचा मोठा परिणाम होऊ शकतो। सर्वप्रथम तर ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, सर्वप्रथम चालणे, हालचाल वाढवणे, शक्य असेल तेव्हा चालत जाणे, लिफ्टची जिना वापरणे, दीर्घकाळ असं सतत बसून न राहणे, याच्यासाठी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। कारण हृदय विकाराचे जे सुरुवातीचे लक्षण आहे ते बसल्या बसल्या येत नाही, ते काही काम केल्यानंतर, एक्झर्शन केल्यानंतरच तुम्हाला त्याचा त्रास होतो। म्हणून ऍक्टिव्ह असणे, सतत चालणे हे महत्वाचं आहे, रोज तुमचं 30 ते 40 मिनिटं चालणे आवश्यक आहे। दुसरं म्हणजे आहार, आपल्या ताटात भाज्या, फळं, कडधान्य, संपूर्ण धान्य याचा समावेश असावा आणि जे गोष्टी टाळता येईल, कमी करता येईल, समजा मीठ असेल, साखर असो, तळलेले असो किंवा प्रोसेस फूड असो, ते कमी करता येईल। तिसरं म्हणजे जे व्यसन आहेत, तंबाखू, धूम्रपान, याला पूर्णपणे टाळलं पाहिजे। चौथं म्हणजे आपलं जे वजन आहे ते नियंत्रणात ठेवण्याचं प्रयत्न केला पाहिजे। पाचवं, पुरेशी झोप, आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं ते स्ट्रेस, टेन्शन, त्याचं व्यवस्थापन। आणि शेवटी अत्यंत महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी जे बीपीच्या, डायबिटीसच्या किंवा कोलेस्ट्रॉलच्या जे औषधी दिल्या आहेत त्या नियमित घेणे।
1: अगदी वा, या जर रोजच्या आपल्या डेली रुटीन मध्ये आपण हे जर सगळं शिस्तीने केलं तर नक्कीच हृदय विकार आपण टाळू शकतो, नाही का डॉक्टर?
2: हो नक्की।
1: परंतु हे सगळं करत असतानाच बऱ्याचदा आपल्याला काही लक्षणं जाणवतात, आपल्याकडे अनुवंशिक आधीच्याही पिढीमध्ये कोणी हृदय विकाराचे व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींनी किंवा निरोगी व्यक्तींनीही हृदय विकार टाळण्यासाठी काही नियमित तपासण्या करणं आवश्यक असतं, तर या कोणत्या नियमित तपासण्या आहेत आजच्या मुलाखतीमधून काय सांगाल डॉक्टर आपण?
2: हो, सर्वांसाठी असं एकच असं तपासणीचं वेळापत्रक नसतं, ते तुमचे रिस्क फॅक्टर, जे जोखीम असतात किंवा तुमचं वय, तुमचा कौटुंबिक फॅमिली हिस्ट्री, त्याच्यानुसार ते वेगवेगळं असतं। पण प्रत्येक व्यक्तीने तरी आपला रक्तदाब किती आहे तो माहिती करून घ्यावा, आपलं वजन किती आहे, आपला बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स, आपल्या हाईटनुसार आपलं वजन किती, त्याला आपण बीएमआय म्हणतो, ते किती, ते माहिती करून घ्यावं। नंतर रक्तातील साखर, रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण म्हणजे लिपिड प्रोफाईल, याची तपासणी करावी। आणि या व्यतिरिक्त जे ज्यांना रिस्क फॅक्टर आहेत त्या लोकांनी दरवर्षी तरी

0: मला वाटतं ईसीजी म्हणजे छातीची पट्टी, 2D इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी, आणि TMT स्ट्रेस टेस्ट हे करून घेतलं पाहिजे. आणि या व्यतिरिक्त की मधुमेह असो, बीपी असो, तंबाखू असो, लठ्ठपणा किंवा कमी वयात हृदयविकाराचा इतिहास असो, तर या लोकांनी तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक नियमित मूल्यांकन आवश्यक असू शकतं. आपण कोणती तपासणी आवश्यक आहे हे तुमचे डॉक्टरच ठरवते.
1: वा, खूपच उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती देत आहात डॉक्टर. जाता जाता आपल्या आज मालिकेचा देखील समारोप आहे आणि आजच्या मुलाखतीचा देखील समारोप आहे, तर एक हृदय संदेश जाता जाता आपण काय द्याल अनेक श्रोत्यांना?
0: श्रोत्यांना एवढं सांगू इच्छिल की हृदयविकाराबद्दल घाबरण्यापेक्षा त्याबद्दल जागरूक होणं महत्वाचं आहे. आपलं वय कितीही असो, आजपासून चालायला सुरुवात करा, तंबाखू सोडा, आहारात बदल करा, बीपी, कोलेस्ट्रॉल, साखर याची माहिती ठेवा, डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमित घ्या, आणि काही लक्षणं असल्यास अचानक छातीमध्ये दाब, वेदना, ताप, घाम, मळमळ अशी संशय लक्षात तर वेळ घालवू नका. हृदयविकाराचे काही घटक आपल्या हातात नसतात, जसं वय झालं, अनुवांशिकता असतात, पण इतर काही घटक, महत्वाचे घटक आपल्या नियंत्रणात आहेत. म्हणून ना हृदयाला फक्त जागतिक हृदय दिनाच्या दिवशी आठवण आहे. या व्यतिरिक्त आपल्या ताटात काय आहे, आपण किती चालतो, किती झोपतो, तंबाखू वापरतो की नाही, बीपी साखर नियंत्रणात ठेवतो की नाही, या रोजच्या निवडी आपल्या हृदयाचं भविष्य ठरवत असतात. शेवटी एवढाच हृदय संदेश देऊ इच्छितो की हृदयाचे ठोके मोजण्यापेक्षा प्रत्येक ठोके निरोगी ठेवणं महत्वाचं आहे. आजपासून एक चांगली सवय निवडा आणि आपल्या हृदयासाठी ती कायमची अंगीकारा, कारण माझे हृदय माझी जबाबदारी.
1: वा, खूपच उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली डॉक्टर. आणि आजच्या या हृदय स्पंदन या मालिकेतून, आजच्या समारोपातून आपण श्रोत्यांना एक आशादायी संदेश दिलेला आहे, परंतु त्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैली शिस्तीची असायला हवी हे देखील तितकंच महत्वाचं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन या मालिकेमधून हृदयाच्या आरोग्याविषयीची महत्वाची माहिती आपण जाणून घेतली. लक्षात ठेवा, हृदयाची काळजी हे केवळ हृदयासाठी नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण, योग्य झोप, नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरानं दिलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष, या छोट्या छोट्या गोष्टी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय स्पंदन ही विशेष आरोग्य मालिका. हृदयरोग निदान व उपचार, उच्च रक्तदाब व मधुमेह उपचार सेवा, ईसीजी, 2D इको, TMT, होल्टर टेस्ट, हृदयातील झडपांवर बलून शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, पेसमेकर या आणि हृदयविकारासंबंधित सर्व तपासण्या आणि उपचार एकाच छताखाली. हृदय संपन्न आयुष्याची नवी दिशा, सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 24 तास सुविधा उपलब्ध. आपल्या निरोगी हृदयासाठी संपर्क करा सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुठ्ठे लेआउट बस स्टँडच्या मागे, गुर्जर हॉस्पिटल समोर, बुलढाणा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9370151852 या नंबरवर. हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या अशाच आरोग्य विषयक माहिती देणाऱ्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुठ्ठे लेआउट बस स्टँडच्या मागे, गुर्जर हॉस्पिटल समोर, बुलढाणा.
2: आताच आपण प्रायोजित कार्यक्रम हृदय स्पंदन ऐकला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. सकाळचे 7:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अश्विनी शेंडे यांचं गीत वैशाली माडे यांच्या स्वरात, संगीत निलेश मोहरीर यांचं.

आताच आपण राजश्री यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. या गीताबरोबरच आजचा भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 हृदयाला ऐका ते बोलत असतं. जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय

गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमतांचं एकत्रीकरण, मानवाधिकार, दहशतवाद विरोधी धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं तसंच संपूर्ण समाजाचा सहभाग या 7 स्तंभावर आधारित प्रहार या संकल्पनेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं आहे. 2019 ते 2026 या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना यशस्वीपणे भारतात परत आणण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शहा यांनी प्रत्यार्पण पोर्टलचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टलमुळे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या प्रक्रियेला गती मिळेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार आहेत. तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. रब्बी हंगामासंदर्भातल्या राष्ट्रीय कृषी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा यावर आधारित पीक नियोजनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील व्यवहार पूर्ण करणं, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचं एकत्रीकरण करणं तसंच अन्य उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याबाबत काल सहमती दर्शवण्यात आली. मुंबईत काल झालेल्या भारत UAE उच्चस्तरीय संयुक्त गुंतवणूक कार्यगटाच्या 14व्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन जायद अल नाहयान उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. उद्यापासून सुरू होणाऱ्या G20 व्यापार मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीत ते सहभागी होतील. या समूहातील देशांदरम्यान शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योग आणि इतर उद्योगांसाठीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी प्रमुख नेते आणि व्यापारी प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं अमेरिकेतील उद्योगमंत्र्यांशी ते द्विपक्षीय स्तरावरील चर्चा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि इतर 19 देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित घटकांवर अमेरिका कोणताही आयात कर आकारणार नाही अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात फेडरल रजिस्टरमध्ये संबंधित देशांची यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. 0% शुल्क दरासाठी पात्र असलेल्या उत्पादनांमध्ये दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचार, पेशी आधारित उपचार, जनुकीय उपचार, अँटीबॉडी, ड्रग कॉन्जुगेट्स आणि प्राण्यांवरील औषधं यांच्यासाठी निर्धारित केलेल्या सर्व औषधांचा समावेश आहे. भारताने वर्णद्वेष, वांशिक भेदभाव, परक्यांबद्दलची द्वेषभावना आणि असहिष्णुतेचा तत्सम प्रकारांचा सामना करण्याबाबतची आपली कटिबद्धता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. डर्बन घोषणा आणि कृती कार्यक्रम यासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत भारताकडून निवेदन सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB George यांनी भारताची मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा प्रणालीतून दिली जाणारी सवलत चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला काल दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्याशी सुसंगत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय श्रेणीतील असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील UPI व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात MDR लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला

0: स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआर बाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमास बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठाने दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. भारतीय नौदलाची दुसरी कमांडर्स परिषद नवी दिल्लीत आजपासून आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सैन्याच्या धोरणात्मक पातळीवरील तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला तात्काळ पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव काल जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप टीम स्पर्धेत भारतानं रौप्य पदक पटकावलं आहे. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंगनं वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक पटकावलं तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. कालचा भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानं भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकर मुरलीनं सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं. तसंच पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं आणखी एक रौप्य पदकाची भर घातली. याआधी त्यानं पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीतही रौप्य पदक जिंकलं आहे. ओडिशामधील महानदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी, अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागातील घाघरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गोंडा येथील कुवानो नदी आणि कुशीनगरमधील गंडक नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हवामान. ईशान्येकडील राज्य अंदमान आणि निकोबार बेटं, कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलचा काही भाग यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आणि ओडिशामध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक हृदयाला ऐका ते बोलत असतं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. लेखन संतोष मोरे. सादरकर्ते सूरज गोळे.
3: पहाटेची वेळ. आकाशाच्या कुशीतून सूर्य हळूहळू डोकावतो आहे. एखाद्या घराच्या खिडकीतून प्रकाशाची पहिली किरणं आत येत

कुणाचा अलार्म वाजतोय, कुणी मॉर्निंग वॉकला निघालंय, कुणीतरी देवापुढं दिवा लावतोय आणि कुणीतरी अजूनही गाढ झोपलंय. म्हणतात ना, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची धावपळ वेगळी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, पण या सगळ्यांच्या आत एक जण मात्र कायम जागाच आहे. न थांबता, न थकता, न कुठलीही तक्रार करता, तो म्हणजे आपला जीवाभावाचा सोबती, आपलं हृदय. आपण त्याला कधी पाहत नाही, त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याचा आवाज ऐकण्यासाठी कान लावत नाही, पण तो जन्मापासून आपल्या सोबत असतो. आपण पहिल्यांदा रडलो तेव्हा तो धडधडत होता, आपण पहिल्यांदा हसलो तेव्हाही तो धडधडत होता, आईच्या कुशीत विसावलो तेव्हा त्याची लय शांत होती, पहिल्यांदा शाळेच्या दारात उभं राहिलो तेव्हा भीतीनं त्याची धडधड वाढली होती, आपण दुःखात होतो तेव्हाही तो आपल्या सोबत होता, आपण आजारी पडलो तेव्हा त्यानं आपलं आयुष्य सांभाळून धरलं, आपण धावलो तो धावला, आपण थांबलो मात्र तो थांबला नाही, आपण झोपलो तो जागाच राहिला आणि आपण जगत राहिलो, कारण तो कायम आपल्या सोबत राहिला. आपण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का? आपण हृदयाला कधी आठवतो का? प्रेमाच्या कविता लिहिताना आनंदाच्या क्षणी की छातीत वेदना सुरू झाल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांबद्दल आपण बोलतो, पण हृदयाबद्दलची आपली जाणीव अनेकदा उशिरा होते, कारण हृदय आपल्याला रोज सांगत नाही मी काम करतोय, ते फक्त अखंडपणे काम करत राहतं. ताणतणाव, चुकीचा आहार, अति मिठाचं सेवन, अति साखर, अतिरिक्त वजन, व्यायामाचा अभाव आणि कधी कधी धूम्रपान, तंबाखू किंवा इतर व्यसनं, हृदय मात्र सगळं सहन करत राहतं जोपर्यंत त्याची ताकद संपण्याच्या उंबरठ्यावर येत नाही. आपल्या आयुष्यात वेळेला फार महत्व आहे. ऑफिसला पोहोचण्याची वेळ, मुलांच्या शाळेची वेळ, व्यवसायाची वेळ, मात्र हृदयाचं ऐकण्यासाठी आपण किती वेळ देतो याचं उत्तर कधी आपण स्वतःला विचारलंय का? आज शहर बदलतंय, गाव बदलतंय, जीवनशैली बदलते, कामाची पद्धत बदलली, या बदलांसोबतच आपल्या हृदयावरचा ताणही वाढतोय. पूर्वी शरीर थकायचं, आज मनही थकतं. पूर्वी कामाचा ताण होता, आज अपेक्षांचा ताण आहे. त्यात यशाची धावपळ, स्पर्धा, आर्थिक चिंता, सततचा मोबाईल स्क्रीन टाईम, सततची घाई, सततची तुलना, या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सगळ्यात शांतपणे हृदय तो परिणाम सहन करत राहतो. हृदय विकार अचानक येतो असं आपण अनेकदा म्हणतो, पण खरंच तो अचानक येतो का? कदाचित हृदय अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपल्याला काहीतरी सांगत असतं. थोडा दम लागतोय, थोडा थकवा जाणवतोय, छातीत जडपणा आहे, चालताना त्रास होतोय, जीना सडताना श्वास फुलतोय, कधी कधी अस्वस्थ वाटतंय, पण आपण

0: काही नाही, थोडा थकवा असेल, गॅस असेल, उद्या पाहू असं म्हणत राहतो. आणि कधी कधी तो उद्या कधी येतच नाही. आपल्या हृदयाला आपण कसं सांभाळू शकतो याविषयी अधिक सांगतायत अकोल्यातील जनरल फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निखिल पवार.
1: आपलं हृदय दिवस रात्र आपण झोपेत असतानाही सतत काम करत असतं, पण आपण आपल्या हृदयाची काळजी घेतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आजकाल हृदयविकार हा फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही, कमी वयातही हार्ट अटॅक आणि इतर हृदयविकाराचे रुग्ण आपण पाहत आहोत. BP, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखू, लट्टपणा, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण आणि चुकीची जीवनशैली ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, हे हृदयविकाराचे महत्त्वाचे धोके आहेत. म्हणून हृदय नेहमी निरोगी राहावं यासाठी काही साध्या गोष्टी आजपासून आपण सुरू करूया. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा नियमित व्यायाम करणे भरपूर महत्त्वाचे आहे. आहारात मीठ, साखर, तेल आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ ज्यालाच आपण प्रोसेस्ड फूडसुद्धा म्हणतो, मैद्याच्या गोष्टी असतात, यांना आपण कमी केलं पाहिजे. भाज्या, फळे, कडधान्य आणि संतुलित आहाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही त्रास नाही म्हणून आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं बरेच लोकांना वाटत असतं. त्याच्यासाठी आपण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, बेसिक टेस्टमध्ये ECG, रुटीन ब्लड चेकअप, 2D इको, TMT यासारख्या भरपूर टेस्ट आपण पाहत आहे. ज्यांना एंजिओग्राफीसारख्या टेस्टची भीती वाटत असेल त्यांना CT एंजिओग्राफी हा नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे कसलाही त्रास न होणाऱ्या पण टेस्ट आज उपलब्ध आहेत. आणि हार्ट अटॅकची लक्षणंसुद्धा ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. छातीत दडपण असणे, वेदना होणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना जाणवणे, अचानक घाम येणे, धाप लागणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे अशी काहीशी लक्षणं दिसली तर वेळ वाया न घालवता आपण तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. लक्षात ठेवा, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींना फार मोठा फरक आपण घडवू शकतो. सोबतच आपण विपश्यना, योगा, कुठल्याही प्रकारची ध्यान साधना याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करून आपण स्वतःला एक तणावमुक्त जीवनशैलीचा भाग बनवू शकतो. या जागतिक हृदय दिनानिमित्त एक संकल्प करूया, माझं हृदय माझी जबाबदारी, निरोगी हृदयासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारूया आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचाही हृदयाची काळजी घेऊया. आणि सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: म्हणूनच हृदय बोलत असताना त्याचा आवाज ऐकणं आवश्यक आहे. छातीत दडपण किंवा वेदना, विशेषतः खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे जाणारी एखादी व्हेन, श्वास घेण्याचा त्रास, अचानक घाम, मळमळ, चक्कर, अस्वस्थपणा, अचानक अशक्तपणा हे शरीराने दिलेले गंभीर इशारे असू शकतात. अशावेळी थोडं थांबू पाहू नंतर असं न म्हणता तातडीनं वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे, कारण हृदयाच्या बाबतीत वेळ म्हणजेच जीवन. हृदयाची गोष्ट ही केवळ आजाराची नाही तर ती काळजीची आहे. हृदय आपल्यासाठी रोज इतकं करतं, मग आपण त्याच्यासाठी थोडंसं करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनी सुरू होतात असं नाही, कधी कधी एक छोटी सुरुवात पुरेशी असते. दररोज थोडा नियमित व्यायाम, शक्य तितका संतुलित आणि पौष्टिक आहार, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यांचा योग्य समावेश, अति मीठ आणि अति साखर आणि अति प्रक्रियायुक्त पदार्थ कमी करणं, धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी, पुरेशी झोप.

0: आणि मनावरचा ताण कमी करण्याकरता स्वतःसाठी थोडा वेळ. इतकंच, हृदयाला याहून मोठी भेट कदाचित नकोच असते. हृदयाबद्दल हृदय तज्ज्ञांहून अधिक चांगलं कोण बरं सांगू शकेल? ऐकूया गेल्या 15 वर्षांपासून अकोला इथं कार्यरत कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर श्रीकांत काळे काय सांगतायत.
1: यावर्षी 2026 ची थीम आहे डोंट मिस द बीट. हृदयाचं ऐका. आपलं हृदय अहोरात्र जे काम करतं, जे आपल्या पूर्ण अवयवांना रक्तपुरवठा करतं, त्याचा आपण आवाज ऐकला पाहिजे. आपल्या हृदयाचे जे ठोके असतात ते 70 ते 80 नॉर्मल असतात. आपलं हृदय जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य करत राहते आणि त्याला ब्लड सप्लाय जो आहे तो पण महत्त्वाचा आहे. आणि प्रामुख्याने जे आजार आहेत हृदयाचे जे आहेत हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, दुसरं हार्ट अटॅक, तिसरा आजार जो महत्त्वाचा आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजे हृदयाचे काम करणं कमी होणे, आपण त्याला EF म्हणतो, इजेशन फ्रॅक्शन तो कमी होणे. ज्या रुग्णांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांनी हृदयाची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. कारण की काय होते, शुगर असल्यामुळे चेस्ट पेन झालं तरी आपल्याला दुखत नाही, कारण नर्व एंडिंगवरती शुगर जमा झाल्यामुळे देर इज ए न्यूरोपॅथी. अशा वेळेस फक्त दम लागणे किंवा धाप लागणे हे लक्षण हार्ट अटॅकचे असू शकते. त्यामुळेच आपली शुगर नियंत्रित ठेवा. नो युअर नंबर्स, मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे ते लक्षात ठेवा. फास्टिंग शुगर 70 ते 110 मिलीग्राम पर डीएल, पोस्टप्रँडियल म्हणजेच जेवणानंतर 2 तासांनी शुगर 160 पर्यंत, HbA1c लेवल 6.5 कमी. आणि आता आपण बोलूया BP कडे, तर ब्लड प्रेशर आपलं 130/80 याच्या कमी असावं, जास्त असू नये. तर आपलं BP कंट्रोल करायला पाहिजे आपण. दुसरा एक महत्त्वाचा आजार आहे हार्ट अटॅक. याचे लक्षणं काय, तर छातीमध्ये अचानक खूप दुखणे, खूप जास्त घाम येणे, आणि जे दुखणं आहे ते डाव्या हाताकडे जाणे व मानेच्या भागाकडे जाणे, आणि उलटी होताना खूप भीती वाटणे, आणि पूर्ण हातपाय गार पडणे, खूप जास्त घाम येणे, उलटी होणे, असं कधी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी व्यायाम करा, हेल्दी फूड खा, पारंपरिक अन्न खा, जंक फूड अवॉइड करा, कुठलेही व्यसन नको, मद्यपान धूम्रपान अवॉइड करा. स्वतःची काळजी घ्या, हृदयाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण, चांगलं घर, चांगलं भविष्य देतो, पण त्यांना एक गोष्ट आणखीन द्यायला हवी, निरोगी जीवनशैलीची सवय, खेळण्याची सवय, मैदानी खेळांची आवड, पौष्टिक अन्नाची जाणीव, स्क्रीनपासून थोडं दूर राहण्याची सवय आणि स्वतःच्या शरीराचा आदर करण्याची शिकवण. कारण हृदयाची काळजी ही केवळ मोठ्यांची जबाबदारी नाही, ती लहानपणापासून सुरू होणारी संस्कृती आहे. कधी कधी आपण स्वतःसाठी जगणं विसरतो. कुटुंबासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी, हृदयाला मात्र आपण नेहमी शेवटी ठेवतो. जणू ते म्हणत असावं, तू आधी सगळ्यांची काळजी घे, माझी काळजी नंतर घे. पण त्या नंतरची वाट पाहताना कधी कधी आयुष्य हातातून निसटतं. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या हृदयासाठी काय करतोय? प्रत्येक क्षणाला येणारा केवळ हृदयाचा आवाज नाही, तो जीवनाचा आवाज आहे. तो सांगतोय, मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे, माझी काळजी घे, मला अनावश्यक ताण देऊ नकोस.

मला निष्क्रिय ठेवू नकोस, माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नकोस। वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घे आणि सर्वात महत्त्वाचं, माझं ऐक। एकोणतीस सप्टेंबर जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो। मात्र हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या हृदयाशी पुन्हा एकदा मैत्री करण्याचा, आपल्या धावपळीला थोडा विराम देण्याचा आणि स्वतःला सांगण्याचा दिवस आहे। आपल्या प्रत्येकाचा आयुष्य मौल्यवान आहे, कारण आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे असतो, कुणाच्या आयुष्याचा आधार असतो, कुणाच्या प्रार्थनेत आपलं नाव असतं। म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणं म्हणजे केवळ स्वतःची काळजी घेणं नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं आहे। आता उद्या पुन्हा सूर्य उगवेल, जेव्हा खिडकीतून प्रकाश घरात येईल, जेव्हा अलार्म वाजेल, तेव्हा आपण आरशासमोर उभं राहा आणि आपल्या छातीवर हात ठेवा। कदाचित तिथे तुम्हाला एक आवाज ऐकू येईल, अगदी मंद पण सातत्यानं। हृदयातील तो आवाज म्हणत असेल, मी तुझ्यासाठी इतकी वर्ष जागा आहे, आता तू माझ्यासाठी थोडा वेळ जागा राहशील का? हृदयाला ऐका, कारण ते बोलत असतं। त्याचा आवाज शब्दात नसतो, तो असतो एका ठोक्यात, एका श्वासात, एका स्पंदनात, आणि त्या प्रत्येक स्पंदनात दडलेलं असतं आपलं जीवन। या जागतिक हृदय दिनी एक संकल्प करूया, हृदयाला थोडा वेळ देऊया, हृदयाला आरोग्य देऊया आणि हृदयाचा प्रत्येक इशारा ऐकूया, कारण निरोगी हृदय म्हणजे केवळ धडधडणारं हृदय नाही, तर पूर्णपणे जगणारं आयुष्य आहे।

0: आत्ताच आपण जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत। हृदयाला ऐका ते बोलत असतं। निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवळकर यांचं। लेखन संतोष मोरे। सादर करते सूरज गोळे। ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची।
1: आणि हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून। आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। सकाळचे 9 वाजले आहेत।
2: 311.5 MHz अर्थात 963 KHz तसंच 102.1 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 9 वाजलेत। प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया फना या चित्रपटातील प्रसून जोशी यांचं गीत शान यांच्या स्वरात, संगीत जतीन ललित यांचं।

0: एवढ्या रात्री SMS? KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र

आताच आपण जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात चित्रपट होता चलते चलते. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेहुना या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत अभिजीत आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, संगीत अनुमलिक यांचं.

हॅलो आकाशवाणी फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257 222 4570 आणि 222 4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257 222 4570 आणि 222 4571. हॅलो आकाशवाणी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत संजीव दर्शन यांचं. चित्रपट आहे मन.

0: हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अलका याज्ञिक आणि कमाल खान यांच्या स्वरात चित्रपट होता मैंने प्यार किया. या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लेण संस्कृतीचं. या कार्यक्रमात शाहीर शिवाजी पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आपण ऐकणार आहोत. सहगायक आहेत शाहीर सीताराम शिवाजी महाजन, वेदराज साहेबराव कपाटे, जितेंद्र पांडुरंग भांडारकर, प्रसाद जितेंद्र भांडारकर, गोकुळ शिवाजी पाटील. त्यांना साथसंगत अशी हार्मोनियमवर अशोक हिम्मतराव पाटील, ढोलकी भूषण शरद पवार, तबला अवधूत वामन दलाल. ऐकूया लेण संस्कृतीचं थोड्याच वेळात.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.

0: आपली वाट मुंबईचीकडे नेली, कारण बालपणी दीड दिवस शिकलेला हा तरुण मुलगा याला कुठलीही साथ नव्हती, म्हणून बालपणीच त्याचं दीड दिवस शिक्षण झालं आणि मुंबईकडे निघाला. मुक्काम आरे मुक्काम करत मुंबईला पोहोचला. बालपणी शाहीर अन्नाचं शिक्षण दीड दिवस धडा घेतला स्वतःच, धडाने लवू करू शकतो देश क्रांती सजी,
1: देश क्रांती सजी, देश क्रांती सजी,
0: करो अक्षर क्रांती मित्र साक्षर दीड दिवस,
1: दीड दिवस
0: मग मी सुद्धा देश क्रांती करू शकतो. मी सुद्धा दीड दिवसाचा साक्षर आहे, म्हणून

लोकांमध्ये चळवळ उभारली, जागृती केली आणि संयुक्त महाराष्ट्र

आपले समाजातील अनेक चित्र त्यांनी पाहिलं. डोळ्यात जे चित्र नको होतं त्याच्यासाठी त्यांनी जागृती केली. रात्रंदिवस आशाई समाजासाठी, गोरगरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी दिनदरिद्रांच्या प्रबोधनातून वाहत राहिला सतत दैवी उपगत.

आत्ताच आपण लेण संस्कृतीचं या कार्यक्रमात शाहीर शिवाजी पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा ऐकला. सहगायक होते सीताराम शिवाजी महाजन, वेदराज साहेबराव कपाटे, जितेंद्र पांडुरंग भांडारकर, प्रसाद जितेंद्र भांडारकर, गोकुळ शिवाजी पाटील. त्यांना साथ संगत अशी होती, हार्मोनियमवर अशोक हिम्मतराव पाटील, ढोलकी भूषण शरद पवार, तबला अवधूत वामन दलाल. याबरोबरच आजचा याबरोबरच लेण संस्कृतीचं हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आज ही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: लागले या जनासी वेड लागले
1: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागलं म्हणून
2: असं काय बोलू नका महाराज अशाना लोक दगडी मारत्याल
0: तेवढंच बाकी राहिलेले
1: असू दे माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती
0: अरे वेड लागले वेड लागले.

0: त्या तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापड बिपड चांगली नवी कुरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असावं बर का महाराज? काळ्या धोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले

0: झाकोळले, धूप करोनी दीप उजळले, अन्न ठेवूनी पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरनं पाणी आणायला लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय। आता याला काय भक्ती म्हणावी वय,
0: म्हणून म्हणतो अरे येड लागले येड लागले या जनासी।

0: आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात मंगेश दत्त, रंजना जोगळेकर आणि शाहीर साबळे यांना ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
5: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
2: खरं.
5: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
2: बर.
5: तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचं आहे.
2: बर.
5: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
2: अच्छा.
5: आणि पानं फुलं आणि ते मग अशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो. कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणतं, जे जनरली येतं.

0: मेनली ते मान्यवर गोंडा किंवा साखळी असते आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो त्यामुळे खूप छान दिसतं त्याच्यातून म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं ते कोइंबतूर नेकलेस असतं दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप आहे टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात ती मॅनमेड नसतात म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये तर टर्की मशीनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात ते हँडमेड नसतात आणि ती वजनाला हलकी असतात साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात मजुरी 15-18% पर्यंत असते आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे पण येलो फिनिश असतं त्याला म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात पण याची मजुरी थोडी जास्त असते काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते
1: बरोबर मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो
0: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं जे आपण 3-पीस सूट वगैरे म्हणतो असं की अगदी गळ्याजवळ त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार त्यानंतर कमरेपर्यंत येणार असं एकाखाली एक 3 नेकलेस घातले जातात त्याला ते नेकलेस म्हणतात आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसच नेकलेस बघतो
1: बरोबर मोडक साहेब आज आपण आमच्या श्रोत्यांना कोइंबतुरी नेकलेस म्हणजे काय असतात ते कसे असतात त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद
0: धन्यवाद
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स बहिणाबाई गार्डन जवळ रिंग रोड जळगाव
2: आताच आपण प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स ऐकला 300° 5 मीटर्स अर्थात 963 KHz वर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे सकाळचे 10 वाजलेत प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड

आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना पूनमचा नमस्कार. श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात पहिल्या गीताला पसंती कळवली आहे. जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर, तसंच मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुड, तसंच प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ रथचौक बहादूरपूर जिल्हा जळगाव इथून संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंडगवाळ, रवींद्र सोनार, सनी मुन्ना, बंडूदादा. या श्रोत्यांना ऐकायचं आहे अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायले

आत्ताच आपण आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. चित्रपट होता देवता. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत पुण्याहून पंकज वाडुदे, आर्या, प्रियंका, बीटी वाडुदे.

0: दे, चंद्रप्रभा वाडोदे, तसंच श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धार्थ इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, सुनील जबडे, आरडी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटूदादा इंगोले, विलास शिंदे पाटील, शेषराव बोबडे, देवराव बोबडे, पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, तसंच सागर श्रोतांगण निंभोरा इथून बबनराव जोशी, हेमंत जोशी, मनीषा जोशी, अभिजित जोशी, करिश्मा, अशोक देशमुख, अलोक कुलकर्णी। आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून।
1: मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है।
2: आज अचानक 90s का धनश्री?
3: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं। आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा हा पूर्ण दिवसच भारी जायचं।
2: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
3: म्हणजे काय, खूपच आवडेल।
2: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना।
3: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या।
2: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा।
3: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571।
2: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग।
3: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी।
2: आणि धनश्री, आता तुमच्या घरात रेडिओ नाहीये तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव।
3: हो नक्की ऐकवेन। श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला।
0: यानंतरच्या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत नायगाव तालुका नांदुरा इथून मंगेश वानखेडे, संतोष वानखेडे, तसंच मुक्काम पोस्ट बोरी तालुका जाफराबाद जिल्हा जालनाहून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, जगुताई जाधव, साक्षी जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, स्वामी देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, तसंच समस्त राजे जाधव वायाळ देशमुख परिवार। याचबरोबर शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर, सरला, विशाल, चेतन, रोशनी, स्वीट बेबी, प्रियांशी आणि समस्त मनवर परिवार। या श्रोत्यांना ऐकायचं आहे थोरली जाऊ या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत, संगीत आणि गीत सुधीर मोघे यांचं।

मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz. हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकू शकतात.

श्रोतेहो फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

आत्ताच आपण सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. चित्रपट होता शापित. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत ज्ञानदीप रेडिओ श्रोता संघ करणवाडी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा इथून महादेव पातोडे, छाया पातोडे, धम्मदीप पातोडे आणि बुद्धभूषण वाघ, तसंच पूज्य साने गुरुजी श्रोता संघ भोटाकुर्रा इथून समाधान उगले, संतोष उगले, गजानन उगले, अभिषेक उगले, सोहम उगले, तसंच काटा रोड वाशिम महाराष्ट्र इथून विठ्ठल सुरोशे, सुषमा, निधीश, परिधी, मायरा आणि समस्त सुरोशे परिवार. आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत वाघ्या आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीत राम लक्ष्मण यांचं, चित्रपट आहे पिंजरा. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत डोंगरगाव जिल्हा राजनंदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये, तसंच रिधोरा इथून बाबूराव बोराखडे, गोकुळा बोराखडे, मंगेश बोराखडे, नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ, जगदीश तांबट, संजय चौहान, नगीनदास बैरागी. ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं पिंजरा या चित्रपटातील गीत.

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.

0: आत्ताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं. चित्रपट होता अरे संसार संसार. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत कृष्णानगर टी व्ही टावर सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई, सीमाताई, रिमाताई, दीक्षा, राहुल आणि समस्त डोंगर दिवे परिवार. तसंच सुलाई मातानगर चाळीसगाव जिल्हा जळगाव इथून पांडुरंग सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, आरती नीरज ठाकूर, नव्या ठाकूर, तुषार गोविंद ठाकूर, मनकर्णिका ठाकूर, दियान ठाकूर, मनीषा प्रकाश ठाकूर, समस्त सूर्यवंशी परिवार. तसंच लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदोर इथून ललिता खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती प्रयाग चौधरी, देविका चौधरी. आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.
1: मैंने प्यार तुम्हीं से किया है, मैंने दिल भी तुम्हीं को दिया है.
2: आज अचानक 90s का धनश्री?
3: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा पूर्ण दिवसच भारी जायचं.
2: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
3: म्हणजे काय, खूपच आवडेल.
2: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
3: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
2: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
3: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-45-70 आणि 0257-222-45-71.
2: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
3: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी.
2: आणि धनश्री, आता तुमच्या घरात रेडिओ नाहीये तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
3: हो नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
0: आपली आवड या कार्यक्रमात यानंतरच्या गीताला पसंती कळवली आहे. जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी.

गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशीष जोशी, पृथ्वीराज साध्वी, तसंच गणेश हारगावकर आणि समस्त जोशी परिवार, तसंच किल्ला चौक मलकापूर इथून संजय कुमार चौहान, आशा चौहान, चेतन चौहान, तसंच मानोरा वाशिम इथून ध्रुवकुमार गिरी, ज्योती तेजस, प्रणिता गिरी, शैलेशपुरी, सोनमपुरी, धनुषपुरी, समस्त गिरी आणि पुरी परिवार या श्रोत्यांना ऐकायचं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नादो महानो यांचं गीत आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. चित्रपट आहे जैत रे जैत.

आत्ताच आपण जोगवा या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत ऐकलं. संगीत अजय अतुल यांचं होतं. या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मामूलवाडी तालुका नांदुरा इथून सोपान तायडे, विजया तायडे, अमोल आणि सरिता तायडे, तसंच मुक्काम पोस्ट जिगाव तालुका नांदुरा इथून वसंतराव भोजने, सुनंदा भोजने, राजू भोजने, सोनू भोजने.

तसा वसमत रोड परभणी इथून रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर, समरजित कारेगावकर, तसंच गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा साळवे। आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी चळगाव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतरच्या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत संघमित्र श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दीक्षांत कुमार सिंगणकर, वंदना अर्पिता, समस्त सिंगणकर परिवार, तसंच गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता कृष्णा आराध्या श्लोक भैया, समस्त शिंदे परिवार, तसंच महादेवघाट अमलेश इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथलेश तारिणी, सूरज सुजला, ज्योती रियांश, समस्त ठाकूर परिवार, तसंच छत्तीसगड भाटापारा दत्तरेंगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार, दीपक कुमार, जावेंद्र कुमार, समस्त वर्मा परिवार। या श्रोत्यांना ऐकायचं आहे क्षितिज पटवर्धन यांचं गीत हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात, संगीत अमित राज यांचं, चित्रपट आहे दगडी चाळ।

पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी, त्यासोबतच माहिती, मनोरंजन आणि साहित्याचा खजिना, महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी, आकाशवाणी जळगाव.

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी पूनम आपलं स्वागत करते. श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पण आपल्या अफाट विनोदी शैलीमुळे संपूर्ण देशाला हसवणारे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एकमेव विनोदाचे बादशाह म्हणजेच मेहमूद अली. आजच्या कार्यक्रमात त्यांच्याविषयी जाणून घेऊया, पण या गाण्यानंतर.
1: अरे किधर है रे?

0: ताजी घास में दाल को फूंक डालो ना, नीचे से माचिस की कांडी लाओ क्या, अपने हाथ
1: में खाना बनाओ मुझे खिलाओ। महमूद अली यांचा जन्म 29 सप्टेंबर 1933 ला मुंबईत झाला। त्यांचे वडील बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करायचे, त्यामुळे कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच त्यांना मिळाला। पण घरची परिस्थिती नाजूक असल्यानं मालाड ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये त्यांनी वर्तमानपत्र विकणं, गोळ्या बिस्किटं विकण्याचं काम केलं। एवढंच नाही तर काही काळ दिग्दर्शक पी एल संतोषी यांचे ड्रायव्हर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे। पण नशीब अशी गोष्ट आहे जी आपल्याला कुठून केव्हा कधी आणि कशी बदलेल हे सांगता येत नाही। त्यांच्या आयुष्यातही तसा बदल घडला, तो कसा ते ऐकूया या गाण्यानंतर।

श्रोते हो, असं म्हणतात की मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं की पुढची यशाची दारं आपोआप उघडतात. आणि तसं त्यांचंही झालं. नादान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलग 10 वेळा रिटेक करूनही अभिनेत्री मधुबालासमोर ज्युनियर आर्टिस्टला त्याचे संवाद बोलताच येत नव्हते. तेव्हा ही संधी मेहमूद यांना मिळाली. त्यांनी एकही रिटेक न घेता एका दमात तो संवाद बोलून दाखवला. आणि यासाठी त्यांचं सिलेक्शनही झालं. या चित्रपटासाठी मेहमूद यांना 300 रुपये मिळाले. त्यानंतर 1943 साली आलेला किस्मत या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. आणि तेव्हापासून अभिनय क्षेत्रात त्यांच्या अभिनयाचा ठसा यशाच्या दिशेनं उमटतच गेला.

0: जय हंगामा, कहाँ भाग रही तू मैं? काले से डर गए क्या?
1: हमें काले हैं

0: ताली तग ढुम तग ताली तग जम तग झाला आम ताग झुग ताग ताजे गे नक ताग नाक ताग झुम ताग नाक नाक झुम ताग नाक नाक झुम ताग नाक नाक झम तारिता झग तारिता झन जाने को दारी दाबू दारी गेटे ताली झम तारिता झग तारिता झन जाने को दारी दाबू दारी गेटे झम तारी झग दारी झग नाक ताग ता झन ता झन ता झन ता झम तारी झग तारी जाने जाने को ता झन ता झम ता झन ता ताग धंग धंग धंग कर धंग धंग धंग ताग धंग धंग धंग पाखा नारंगी की पाका पाता चूचा रंगी चालान जैसे मस्त।
1: श्रोते हो, महमूद हे केवळ एक विनोदवीर नाही तर एक अष्टपैलू कलाकारही होते। त्यांना अभिनय आणि संगीत कलेची उत्तम पारखही होती। सुप्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांना महमूद यांनी त्यांच्या छोटे नवाब या चित्रपटासाठी पहिल्यांदा संधी दिली। त्याचबरोबर आजच्या काळातले महानायक अमिताभ बच्चन हे त्याकाळी सिनेसृष्टीत अभिनयाचे धडे घेत होते। त्याचवेळी महमूद यांनी बॉम्बे टू गोवा या चित्रपटासाठी त्यांना भूमिका दिली आणि आपल्या घरी राहायला जागाही दिली। चला तर मग श्रोते हो, बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलंच त्यांचं हे गीत ऐकूया।

श्रोते हो पडोसन, भूत बंगला, बॉम्बे टू गोवा, गुमनाम, दो फूल यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही आपल्या आवडीच्याच आहेत. श्रोते हो कुवारा बाप सारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्याला गंभीर आणि भावनिक अभिनयाची ताकद दाखवून दिली, तर पडोसन या चित्रपटातील त्यांनी साकारलेली दक्षिण भारतीय संगीतगुरु मास्तर पिल्लई आजही आपल्या लक्षात राहणारी आहे. अशा या महान अभिनेत्यानं 23 जुलै 2004 रोजी जगाचा निरोप घेतला. हा चित्रपटसृष्टीला विनोदाची एक नवी व्याख्या देणारा हा अष्टपैलू कलाकार आजही आपल्या जिवंत आहे, त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या अभिनयातून.

जारे कारे कागा का क्यों शोर मचाए।

या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात नरेंद्र देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या महेंद्र पेंढारकर यांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांना.

0: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना।
1: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी।
0: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021।

0: एवढ्या रात्री SMS? KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते,
2: जाणकार रहा, सतर्क रहा.

आत्ताच आपण नरेंद्र देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या महेंद्र पेंडारकर यांच्या काही रचना ऐकल्या. स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरात. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजता आहेत. श्रोते हो, आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ थोड्याच वेळात.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा सुखदा जरा इकडे ये.
1: अरे काय झालं, काय सकाळी सकाळी दंगा सुरू आहे तुझा?
0: अगं हा बघ आजचा पेपर काय लिहिलंय बघ बघ जरा तू.
1: काय आहे, महागाई वाढलीये किंवा काय शेअर बाजार ढेपाळला, हे असलं सगळं वाचून ना सकाळी सकाळी माझा मूड खराब करणार असलास तर ठेव तिथेच.
0: नाही ग, या आठवड्यात इतके दिवस आहेत ना की कॅलेंडर गोंधळून जाईल.
1: म्हणजे
0: बघ ना, म्हणजे रेबीज दिवस, जागतिक हृदय दिन, कॉफी दिन, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती त्याच दिवशी.
1: बापरे, म्हणजे एकाच आठवड्यामध्ये प्राण्यांची काळजी, हृदयाची काळजी, देशाचा इतिहास आणि कॉफीचा मग. आता मला सांग, या सगळ्याची तयारी तू करणार की मी?
0: नाही, मी फक्त बातम्या सांगतोय, तयारी तुला करायची.
1: वा रे वा, माहिती देणारा आणि काम करणारा यातला फरक मला चांगलाच माहितीये. तुझ्याकडे वर्तमानपत्र असतं?

0: आणि माझ्याकडे कामांची यादी.
1: अगं संसारात प्रत्येकाची एक एक भूमिका असतेच ना.
0: हो ना, तुझी भूमिका म्हणजे कसं, काम सांगितल्यानंतर हो करतो असं म्हणणं, आणि माझी भूमिका म्हणजे ते काम प्रत्यक्ष करून घेणं.
1: असं काही नाही, मी हो करतो काम म्हटल्यावर नक्की पूर्ण करतो.
0: हो माहितीये ना, साधारण 6 महिन्यांनी 100 वेळा मागे लागल्यावर ते काम काही वेळेला मलाच पूर्ण करावं लागतं.
1: बस काय सुखदा, तू सुद्धा ना आता त्या मोहित सारखं माझी मस्करी कर.
2: माझ्यासारखी कशाला, मी चालूय ना तुझी मस्करी करायला.
1: तू कुठून उगवलास रे अचानक मोहित?
2: कुठून उगवलो म्हणजे, दारातून आलो. तुमच्या घरात खिडकीतून येण्याची काही पद्धत आहे का?
1: अरे तसं नाही रे, नाव घेतलं आणि तू हजर झालास म्हणून जरा दचकलो.
2: मी एकटा आलेलो नाहीये.
1: म्हणजे
2: सोबत कोणाला घेऊन आलोय बघ.
0: अरे शर्वरी, तू सुद्धा आलीयस आणि मागे लपून बसलीस, ये ना पुढे.
3: म्हटलं बघूया तुम्हाला माझी आठवण येते का.
1: हो अगदी कवी सौमित्रच्या बघ तुला माझी आठवण येते का या कवितेची आठवण करून दिलीस तू.
0: बरं मला आता सांगा, तुम्ही चहा घेणार ना सगळे?
3: मला तर कॉफी हवी आहे.
2: मलाही कॉफीच हवी आहे.
1: खरं म्हणजे मला चहा हवा होता, पण आता सगळे कॉफी घेत आहेत तर मलाही कॉफीच हवी.
0: उत्तम, आज माझाही कॉफीच प्यायचा मूड होता. शर्वरी तुला कशी काय ग कॉफीची आठवण झाली?
2: खर तर आठवण मला झाली.
0: अच्छा,
2: म्हणून मी शर्वरीला वाटतच म्हणालो होतो की कॉफी प्यायला हवी.
3: नाही, त्याला कॉफी सोबत खायला काय मिळेल याची काळजी लागली होती.
1: छान छान छान, पण आज सगळी मंडळी एका छताखाली आहेत हे मात्र छान आहे. फक्त रेवा तेवढी नाहीये.
3: रेवा असती तर खूप मजा आली असती.
1: आता या दोघे एकत्र नाही ते बरंच आहे म्हणा, नाहीतर यांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. नाही का सुखदा? अगं तू नव्हतीस तेव्हा या दोघींनी अक्षरशः माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या.
0: तरीच मी परत आले तेव्हा तुझे केस जरा विरळ कमी झाल्यासारखे वाटले रे.
1: वा वा, आता तू सुद्धा सुरू झालीस वाटत.
3: अरे सुरुवात मी करणार आहे, कुठून करू ते सांग.
2: अर्थात कॉफी पासून
3: का?
2: कारण माझं हृदय कॉफी शिवाय चालत नाही.
1: अरे आणि आज नेमकं जागतिक हृदय दिन सुद्धा आहे.
2: म्हणूनच तर म्हणतोय माझ्या हृदयाची काळजी घ्या, मला कॉफी द्या.
0: तुझ्या हृदयाला कॉफीची नाही थोडी शहाणी हवे, त्याची गरज आहे.
2: ती बाजारात मिळते का पण?
3: नाही, तुझ्यासाठी ती कायम आउट ऑफ स्टॉक असते.
1: खरंच खरंच, पण आज जागतिक हृदय दिन, आपण हृदय म्हटलं की लगेच प्रेम भावना नाती आठवायला लागतो. खर तर हृदय म्हणजे आपल्या शरीराचं सतत काम करणारं इंजिनच.
3: आणि गंमत म्हणजे आपण शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, त्वचा केस वजन चेहरा, पण हृदय शांतपणे आपलं काम करत असतं, म्हणून त्याची आठवण अनेकदा उशिरा होते.
0: अगदी बरोबर आहे. हृदयाची काळजी म्हणजे फक्त आजच्या दिवशी हेल्दी खा असं म्हणणं नाही, रोजच्या सवयींमध्ये बदल करायला हवेत. कारण आपलं हृदय हे 24 तास 12 महिने सुरू असतं, एकदाही सुट्टी घेत नाही.
1: कारण त्याची सुट्टी आपल्याला परवडणारी नाही.
2: म्हणून मी ठरवलंय आता आजपासून मी जिमला जाणार.
1: अरे बापरे, अरे पण दरवर्षी तू ठरवतोस असं.
2: हो पण तेव्हा मी मनाने तयार नसतो.
1: छान छान छान,
3: मग आता तयार झालास का?
2: हो हो, मी मनाने तयार होतोय.
0: आणि शरीराने?
2: ते अजून विचार करते.
1: म्हणजे ते फिल्मच्या डायलॉग सारखं झालं ग, मनात हाय दिसतं पण बॉडी नाही म्हणती.
0: पण खरं सांगायचं तर चालणं, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि टेन्शन नाही लेने का ताण कमी ठेवणं, या गोष्टी आपण अगदी सहज बोलतो. अर्थात प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी आणणं महत्वाचं आहे.
3: आणि काही वेळा आपण शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. काही नाही, थोडा थकवा आहे, उद्या डॉक्टरांकडे जाऊ, आत्ता काम आहे असं करत राहतो.
0: स्वतःसाठी वेळ काढणं ही लक्झरी नसते, ती गरज असते.
2: वा वा वा, काय छान वाक्य, मला आवडलं बरं का. मग कारण मी स्वतःसाठी वेळ काढतोच आहे.
3: कशासाठी?
2: रविवारी 2 तास क्रिकेट पाहण्यासाठी.
0: याला स्वतःची काळजी म्हणत नाही.
2: मग काय म्हणतात?
1: स्वतःच्या टीव्हीची काळजी.
0: पण खरंच हृदय दिनाचा एक सुंदर अर्थ असा घेता येईल की आपण आपल्या शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे
3: आणि मनाचंही.
1: हो ना, कारण ताण चिंता सततची धावपळ यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच.
2: म्हणजे हृदयासाठी फक्त धावायचं नसतं बरं का, कधी कधी थांबायचंही असतं.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे मोहितने पहिल्यांदाच असं गंभीर आणि उपयोगी वाक्य सांगितलं.
2: मी नेहमीच सांगत असतो बाळा, पण तुम्ही लोक नोंद

0: ठेवत नाही.
1: अच्छा.
0: खरं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलताना एक डायरी घेऊन बसायला हवं.
2: का रे, कशासाठी?
0: अरे माझ्या ऐतिहासिक वक्तव्यांची नोंद ठेवायला नको का?
1: बरोबर, चालतंय की इतिहासात त्याची नोंद असायलाच हवी.
2: अरे हो, तुम्हाला माहितीये का, परवा आमच्या ऑफिस मधल्या एकाला कुत्रा चावला, ताबडतोब हॉस्पिटलला पळवलं त्याला.
3: बापरे, पण मग आता इंजेक्शन घ्यायला लागली असतील ना ग?
2: हो खरंय, पण मला तर वाटतं की समोर कुत्रा दिसला की त्याला रेबीजची लस देऊन आणायला हवी.
1: खरं म्हणजे हा विषय गंभीर आहे बरं का.
3: रेबीज म्हणजे फक्त कुत्र्यांबद्दलचा विषय नाही, तो माणूस आणि प्राणी, सार्वजनिक आरोग्य आणि जबाबदारी याच्याशी जोडलेला विषय.
1: विशेषतः प्राण्यांनी चावा घेतल्यावर काही नाही, छोटासा चावा आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
2: हो ना, योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं.
3: रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण आणि जनजागृती याचं महत्व खूप मोठं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2026 रेबीज दिनाची थीम आहे स्ट्रॉंगर टुगेदर, म्हणजे रेबीज निर्मूलनासाठी सगळे लोक, पशुवैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य व्यवस्था यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
0: ही स्ट्रॉंगर टुगेदरची जी संकल्पना आहे ना, खूपच छान आहे बरं का.
1: आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची जबाबदारी सुद्धा येते.
3: आपल्या शहरातल्या भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना दोन टोकं दिसतात, ते टाळायला हवं. म्हणजे एकीकडे भीती पसरवायची नाही आणि दुसरीकडे समस्या दुर्लक्षितही करून उपयोगी नाही.
2: अगदी, प्राण्यांबद्दल दया असणं आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक असणं दोन्ही एकत्र शक्य आहे.
0: माझ्या बिल्डिंग मध्ये कुत्रा आहे बरं का, मी त्याला रोज बिस्किट देतो.
1: म्हणजे तुला बघितलं की तो शेपूट हलवत असणार.
0: तसं नाहीये,
3: अंगावर धावून येतो की काय,
0: तो बिस्किटांकडे पाहतो आणि वाट पाहतो की मी कधी तिथून जाईन.
2: म्हणजे त्याचं प्रेम बिस्किटांपुरतच मर्यादित आहे.
0: प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात.
1: हो का? मग एक दिवस ना बिस्किट न देता त्याच्याजवळ जा आणि बघ.
0: नको नको, एवढा मोठा प्रयोग करण्याची माझी तयारी नाही आहे.
3: खर तर जीवनात अनेक तत्व, म्हणजे अहिंसा ही सुद्धा फार महत्वाची, नाही का?
1: म्हणजे मूल्यच आहे जीवनाचं, नाही का?
3: हो ना.
1: आणि अहिंसा म्हटलं की आपल्याला आठवतात ते महात्मा गांधी. या आठवड्यात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोघांचीही जयंती आहे.
2: दोन्ही व्यक्तिमत्व आठवली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मोठेपणा नेहमी मोठ्या आवाजात बोलत राहिल्याने सिद्ध होत नाही.
0: म्हणजे माझ्यासारखं सतत बोलत राहण्याची गरज नाही.
1: आता तुला हे कोण समजावून सांगणार रे.
3: बरं ऐका, मी काय म्हणते, गांधीजींच्या विचारांमध्ये सत्य आणि अहिंसेला महत्व होतं, त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणूनही घोषित केली आहे.
2: आणि गांधीजींच्या विचारांबद्दल बोलताना मला एक गोष्ट जाणवते, ते विचार फक्त भाषणात राहू नयेत, ते आपल्या रोजच्या वागण्यात दिसले पाहिजेत.
1: म्हणजे घरात भांडण झालं की लगेच गांधीजी आठवायचे असं म्हणायचं का तुला?
3: अहिंसा म्हणजे मारामारी न करणं किंवा म्हणजे शारीरिक प्रकारची हिंसा न करणं इतकंच नव्हे,
1: मग
3: आपल्या शब्दांनी सुद्धा दुसऱ्याला दुखावू नये. मतभेद झाले तरी माणसाला कमी लेखू नये आणि राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवावं.
1: हे सगळं माझ्यासाठी नाही का?
3: हा त्या विचार विश्वाचा भाग आहे.
2: मला तर वाटतं गांधीजींच्या अहिंसेचा सर्वात मोठा प्रयोग घरात करता येईल.
0: कसा काय करता येईल बरं?
2: अरे अगदी सोपं आहे बघ. उदाहरणच द्यायचं झालं ना, तर सकाळी घरात कोणीतरी उशिरा उठलं, काम राहिलं, एखादी वस्तू सापडली नाही, तर लगेच रागवण्याऐवजी शांतपणे बोलायचं.
1: हे सुद्धा माझ्यासाठीच असावं.
3: तुझ्या बाबतीत तर अहिंसेचा प्रयोग रोजच करावा लागतो.
1: अच्छा, म्हणजे मी एवढा कठीण विषय आहे तर.
3: तुझी मोजांची जोडी बघितली की मला अहिंसेची खरी परीक्षा द्यावी लागते.
1: अरे
0: रोहित, अरे तुझ्या मोजांचा विषय जागतिक शांततेशी जोडला गेलाय बघ.
1: तुम्ही तिघ मिळून ना माझ्यावर अन्याय करत आहात.
2: अन्याय नाही रे, सत्याग्रह.
3: महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री दोन्ही थोर व्यक्तिमत्व, त्यांची जयंती एकाच दिवशी, नाही का? शास्त्रीजी अतिशय साधे, सौम्य, पण त्याच वेळेला कठोर मुत्सद्दी होते.
2: मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा महत्वाचा वाटतो. आज आपण यश म्हणजे किती मोठं घर, किती मोठी गाडी, किती फॉलोअर्स अशा मोजमापात पाहतो.
0: आणि शास्त्रीजींसारख्या व्यक्तींची आठवण आपल्याला सांगते की साधेपणा हा कमकुवतपणा नाही.
3: खरं तर साधेपणातही ताकद असते
2: आणि प्रामाणिकपणातही.
1: म्हणजे या आठवड्यात आपल्याला आरोग्यापासून इतिहासापर्यंत एकच गोष्ट मिळते, जबाबदारी.
0: बरं, पण मला एक सांगा, कॉफीची जबाबदारी कोण घेते?
3: हे काय, आलेच मी घेऊन.
0: मला माहित होत, मला वाटत होत तुम्ही मला कॉफी न देऊन माझ्यावर अन्याय करत आहात.
1: अरे नाही नाही नाही, तसं नाही.

0: माहिती आहे का, आपल्या हातातला कॉफीचा एक कप प्रत्यक्षात किती मोठ्या प्रवासातून येतो?
1: बरोबर, बघा शेतकरी, उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, भाजणी, दुकान
2: आणि शेवटी मोहित,
1: म्हणजे संपूर्ण कॉफी उद्योगाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मी.
2: स्वतः बद्दल एवढा आत्मविश्वास कुठून आणतो?
1: अर्थात कॉफी मधून.
0: अच्छा, म्हणजे तुला कॉफी प्यायल्यावर जाग येते? तर
1: मला कॉफीचा सुगंध आल्या बरोबर जाग येते.
2: आणि मग तू मग मध्ये कॉफी ठेवूनच झोपतोस का?
0: शर्वदी, तुला आठवत असेल ना, आपण म्हणजे 10वीचा अभ्यास करताना तरतरी यावी म्हणून कॉफी प्यायचो.
2: आणि तुला ती पिऊन गुंगी यायची, मग तू गाढ झोपायचा.
0: सांगतेस
1: काय तर कोणाचं काय.
2: पण खरंच कॉफी हा फक्त पेयाचा विषय नाही, कित्येक लोकांसाठी तो संवादाचा बहाणा असतो.
0: हो, म्हणजे कॉफी प्यायला भेटूया असं म्हटलं म्हणजे प्रत्यक्षात थोडस बोलूया.
2: कधी मित्राला भेटायचं असतं, कधी एखादं काम असतं, कधी फक्त बराच वेळ गप्पा मारायच्या असतात,
1: आणि कधी कॉफीच्या नावाखाली 2 तास बसून आपण जगातील सर्व प्रश्न सोडवतो
0: आणि बिल आल्यावर अचानक सगळे शांत होतात.
2: तोही एक प्रकारचा अहिंसक क्षण असतो. काय हे. मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा दिसतो.
0: काय काय, कुठला?
2: तो म्हणजे जबाबदारीचा. महात्मा गांधीजींच्या विचारातून सत्य आणि अहिंसेची जबाबदारी आपल्यावर येते, शास्त्रीजींच्या विचारातून कर्तव्य आणि साधेपणाची, तसंच माणूस आणि प्राणी यांच्यातली जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी, आणि तुझ्यावर टाकलीये ती गप्पांमध्ये इंधन म्हणजे चहा किंवा कॉफी देण्याची जबाबदारी. मला काय वाटतं शर्वरी, पुढच्या वेळी तूच घे ही जबाबदारी.
1: नको नको, मला जगायचंय.
0: अरे नको कसं, तुझ्यासाठी जगातला प्रत्येक विषय कॉफीवर येऊन थांबतो ना.
1: कारण शर्वरी कॉफी करणार म्हणजे मला प्रार्थना करून यावं लागेल.
0: नाही नाही, आपण सगळे मिळूनही प्रार्थना करू शकतो.
2: अरे काय हे. आणि एक गोष्ट खरी, आपण मोठमोठ्या दिवसांबद्दल बोलतो, पण त्या दिवसांचा अर्थ रोजच्या छोट्या कृतींमध्ये आणला तर खरंच त्यांना अर्थ येतो.
0: हो, म्हणून मी ठरवलंय रोज चालायला जाणार, मस्त व्यायाम करणार, छान गाणी ऐकणार, मनाला चांगलं वाटेल असं करणार.
2: मी सुद्धा चालायला जाते आणि यापुढेही जाणार आहे. मलाही स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यायची. हा, आणि रोहित दादा तू ऐक, गांधी जयंतीला अहिंसेवर भाषण ऐकून दुसऱ्या दिवशी घरातल्या माणसांवर शब्दांनी हल्ला करायचा नाही.
1: शर्वरी, तू साधेपणाबद्दल बोलशील आणि दुसऱ्या दिवशी ऑनलाइन सेल मध्ये गरज नसलेल्या 50 वस्तू मागवून ठेवशील.
2: अरे काय रे,
0: कॉफी दिनाला कॉफी पिताना
1: माझं नाव घ्यायचं.
2: नाही, कॉफी तयार करणाऱ्या आणि पिकवणाऱ्या माणसांची आठवण ठेवायची.
1: ठीक आहे, पण मग माझा.
2: आणि सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःची आणि आपल्या माणसांची विचारपूस करायची.
0: कसं आहे हा प्रश्न, आपण किती सहज विचारतो.
2: पण उत्तर ऐकायला मात्र वेळ नसतो.
1: हो, आपण कसा आहेस विचारतो, पण समोरचा ठीक आहे म्हणण्याआधीच आपण म्हणतो बरं नंतर बोलू.
2: कधी कधी खरंच थांबून ऐकायला हवं.
0: मित्राला फोन करावा, आई वडिलांशी निवांत बोलावं, भावंडांशी भांडावं, म्हणजे आमच्यासारखं, आणि नंतर हसावं सुद्धा,
1: आणि नंतर कॉफीला भेटावं.
2: तुझं आलं परत.
1: कारण काही नाती टिकवायला मोठे कार्यक्रम लागत नाहीत, एक फोन, एक भेट, एक कप कॉफी पुरते.
2: आणि मनापासून केलेली एक विचारपूस. किती बोलताय, पटकन कॉफी प्या, थंड होईल ती.
1: मला आधीच माहिती होत
2: काय
1: या चर्चेचा शेवट इथेच होणार.
0: नाही नाही, पण चर्चा अजून संपलेली नाहीये.
2: कारण काही सवयी बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नसते.
0: आणि काही सवयी बदलण्यासाठी घरात रोहित, सुखदा, शर्वरी, मोहित हे लोक असतं पुरेसं असतं.
1: आणि कॉफीचा मगही ते विसरलास.
2: हो ना, चला आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी,
0: आपल्या समाजातल्या आपुलकीसाठी,
1: आणि
0: आता काही बोलू नकोस.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो आता ऐकूया अरण्यातील सेवाव्रती, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. डॉक्टर, बरं, हा बनफुल परिवार काय?
1: कल्याण आश्रमी संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनातून ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, आणि मग एक लक्षात येतं की अरे यांचं कुपोषण हटतच नाहीये, यांचा अॅनिमिया कमीच होत नाहीये. चार हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. ह्याचा उपाय काय करणार? ह्याचा उपाय एक डॉक्टरच्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना की रोज हे मी असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषध द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, ह्याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला? मग आमच्या डोक्यात येत राहिलं की कुपोषण, कुपोषण, हे कुपोषण हटवलं हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयर्न सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट, भयंकर मलेरिया आहे आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे, तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकल सेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जेनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो, त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयर्न सायरप देऊ शकत नाही, आयर्न देऊ शकत नाही पेशंट, मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तर त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळे रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्यामुळे रक्त नीट तयार न होणं आणि सिकल सेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच, हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार? म्हणून मग अशा कुपोषणासाठी
2: प्रकल्प काही ना काहीतरी सुरू व्हायला
0: पाहिजे.
2: काय झालं, एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिन पॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या 2-3 गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार, माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास, याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम, पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो, जे मी मगाशी म्हणलं की इंटेरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं, कारण दवाखान्यापर्यंत, सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक, तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार. म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल, तज्ज्ञ डॉक्टर, स्पेशालिस्ट म्हणजे, त्यांच्याकडे घेऊन जाणं, त्यांना रेफरल, म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो, तसे रेफरल पेशंट, काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना 3-3 महिने ते करायचंय त्याच्याकरता. त्याच्यामुळे प्रबोधन हा भाग आहेच, म्हणजे उपक्रम. आणि तिसरं आहे ते, हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी हे जे विषय आहेत, हे विषय आपण शालेय

0: मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची पी जी मुलं आहेत ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळीमेळीमध्ये गाणं काहीतरी खेळ अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा. मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे माटी मेना रोल रे अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20व्या 30व्या वर्षी मरण हे जीवन नाही आहे.
1: बरोबर.
0: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे सारखे आजारी पडून अभ्यासाची त्यांची ती कमी होत जाते ना आणि नको मला काही जमणार नाही मी घरी जातो किंवा जाते असं. स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत. वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले म्हणून मग आम्ही हा 3 याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला डॉक्टरांना आलेला अनुभव.
2: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटर वर एक गाव आहे. तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं. तरी सुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वस्तीगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून. तेवढ्यात त्याची बायको आली. म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागले अरे साहब आया आहे और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो ठीक नाही आहे नाही हो नाही. तर म्हणजे असू दे काही हरकत काही नाही पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही. तुम्हाला दारू सोडावी लागेल मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल ऑपरेशन वगैरे करावं लागेल सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हा ठीक आहे देखेंगे देखेंगे सगळं झालं. मग आम्ही समजावून सांगा आम्ही निघालाय तर ते म्हणाले वस्तीचे लोक म्हणाले तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावं एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता बनवणार कोण. तर एक मुलगी आली छोटीशी 7 वर्षाची असेल ती लाल ड्रेस त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या झोपेतून उठवली ती त्या लोकांनी वस्तीच्या लोकांनी आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट वगैरे सगळं ती मुलगी समोर आली. तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं. ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य. ती मुलं तिथं का जन्माला आली हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना. का तो मुंबईला जन्माला आला नाही त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये आबूजमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं. तर त्या मुलीने ते चहा बिस्किट मला दिलं. मी चहा घेत नाही पण मी तो चहा घेतला बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली घेऊन मी उठलो. मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना बन के जो फूल आहे इनके लिए काम करो इनको उपर उठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार तुम्ही दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना. तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांवर कष्ट लावा ह्या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षाच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे. म्हणून आम्ही बनफूल हा नाव सुरू केलं व बनफूल परिवार यांनी सुचवलं. बनफूल परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण सगळे मिळून जर मदत करतो.
0: आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली बनफूल जनकल्याण या नावाने.
1: डॉक्टर तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना. किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमावर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय त्यांना प्रतिज्ञा देताय नेमकं काय आहे ते.
2: शाळेतली मुलांना आम्ही आरोग्य प्रबोधन म्हणून तो विषय घेतो आणि त्याच्यामध्ये कुपोषण अॅनिमिया 3 प्रकारचा अॅनिमिया तो का होतो तो आपण कसा प्रिव्हेंट करू शकतो आणि ते सगळं शिकवतो. त्याच्याबरोबर नशामुक्ती म्हणजे हे व्यसनाधीनता त्याच्याबद्दल सांगतो साफसफाईबद्दल सांगतो सगळे विषय त्यांच्या समोर घेतो. अपने शरीर को जाणो असा तो कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडून म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे स्प्लिन कुठे आहे हार्ट कुठे असतं हे सगळं त्याला आपण शिकवतो. अनॅटॉमी फिजियोलॉजी आणि हा अवेअरनेस असा का कार्यक्रम घेतो आणि मग ते आपण मुलांना मनुष्य जन्म अनमोल रे भाई माटी मे नारोल रे अभी तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे आपण त्यांना ऍक्टिंग करायला लावतो. की तुम्ही ऍक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे, तर ती ऍक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात.
1: तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या

0: प्रत्येक वाक्यागणिकनं नवीन एक कुतूहल निर्माण होतंय, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का, याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे बनवासी विकास समिती बनफुल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
1: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीचं काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरह अच्छे से आती है तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिती है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है वैसा. त्याने म्हणले नाही वो आपको केवळ सप्ताह में 2 दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा. त्यामुळे पहिली 2 वर्ष मी असं म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती

0: क्या बाल कल्याण समिति है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है सब? तने बोले नहीं वो आपको केवल सप्ताह में दो दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा।
1: अच्छा,
0: मैं पहली दोन वर्ष मी समजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते, त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते। सुदैवाने मी त्यांचा डबल ग्रॅज्युएटचं जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे, त्यामुळेच मला ते तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आइए ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून, त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली। मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यात मग कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे। कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, जुवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो 2009 पासून जास्त करून झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता, त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं। जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्यातले कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, तर त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं, मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला मला वाटतं कलेक्टर कोण, ते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारनेही विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली। त्या समितीमध्ये मला म्हणजे माझा एकूण आता मी नाहीये 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा असा, तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या याच्यामध्ये। त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना ते म्हणजे त्याचं एक वेगळंच पुन्हा वनवा, तोपर्यंत वनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलं नाही, म्हणजे खरं सांगायचं तर, कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही, आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटेरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटेरियरला आम्ही मेडिकल कॅम्पसाठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते। पण मग आता असं झालं की त्यामुळे लक्षात आलं की बाल मजूर आमच्याकडे भरपूर आहेत, शिक्षणाचे त्यांचे हक्क जे राईट टू एज्युकेशन आहे त्याच्याकरता जे काही करायला हवं ते त्यांना मुलांना म्हणजे माहिती नाहीये, आणि त्यामुळे म्हणजे मुलांनापेक्षा मुलांच्या पालकांना ते माहिती नाहीये आणि त्यामुळेही त्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत। आणि दुसरे असं की त्यांचे त्यांचे जे समाजातले म्हणून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात पण घरच्यांना आजकाल मान्य होत नाही आणि मग ते मुलाला किंवा मुलगी ती पळून जाते, मग पळून गेल्यावर एरवी त्यांचं जशी आपण मगाशी चर्चा केली जात पंचायत किंवा त्या गावाची जी पंचायत असेल ती बसते आणि ते जुर्माना होऊन प्रकरण संपतं। आता तसं नाही, आता ते येतात 2-4 दिवसांनी सापडतात, मग मुलीच्याकडचे तक्रार करतात संरक्षण विभागाकडे, मग ते प्रकरण आमच्याकडे येतं, मग आम्ही त्या मुलांशी बोलतो त्यांच्या पालकांशी बोलतो समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही, आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या। फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश, आता बरेचदा असं होतं की सहमती असते पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं, हेही दुर्दैवाने होतं आहे, कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो, आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे ती गैर नाहीये कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत कोणाला तो कलंक आहे अरे बापरे असं कसे राहतात असं काहीच नाही, ते त्यांच्या सोयीने नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं, कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचंय ते मुलांनी मुलीला द्यायचंय मुलीने नाही द्यायचं
1: बरोबर,
0: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात, बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागले, म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तर मध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे, अगदी 8-10 वर्षातला मुलगा सुद्धा अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही, गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे आंध्रामध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला, आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सेलिंग करणं, आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो, हा नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं, पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच

0: बोलायची सगळं काही. त्यामुळे ते खूप छान वाटायचं. आणि आपण त्यांची उदाहरणं, त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं, मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे, तुम्ही लग्न, पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का, बरोबर आहे का, ते त्या बरोबर नाहीये, मग ते हे पालकांना, त्या मुलांना, त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं, असं सगळं ते तिथे करता येत होतं. आता आम्ही हे आल्यानंतर करत होते मी, नाही असं नाही, पण म्हणजे एक वेगळा हे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती, ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून, आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं, पोलीस केस केली त्यांनी, पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली, बाल कल्याण समिती समोर. मग मी तिला विचारलं, तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं, त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 15 पेक्षाही छोटे, माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी, ते त्यांचं आपसात नातं आहेच, म्हणजे मामा आणि आत्या असं, तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठे झाले की लग्न. त्या मुलीचं काहीतरी घरात झालं गडबड, आणि ते म्हणजे गडबड म्हणजे बादावादी वगैरे असं काहीतरी असेल, कशावरनं, कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल, तर ती आली सरळ इकडे निघून. मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत, पुन्हा जर म्हटलं झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल अजून 1-2 वर्ष, तो 18 वर्षाचा होईल, तर म्हटलं तसं तुम्ही करू नका. आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे, त्याला तयार नाही. पण हे मी कसं करू शकले, त्यांचा जीवनाचा जो ताना बाना म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो. म्हणजे काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे, तो गेला की नाही मुलगा शाळेत, कारण ते आम्हाला अधिकार होताच तो सगळा, तर आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो, त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो, मुलांचं भलं करू शकलो. म्हणजे
1: असे किती गावं पालथी घातले तुम्ही?
2: 100-150 गावं
0: नाही, जास्तच असतील, कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळलाच बरीच गाव आहेत.
0: हा, अबुजमाळ मधली जास्त, कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे, तिथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा, 83 ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सगळं एक होतं, नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले, जिल्हे
0: 2000 नंतर झाले, जेव्हा छत्तीसगड तयार झालं काही
1: जिल्हे, प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे, तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर?
2: खूपच बदलली. 2000 नंतर जेवढे कलेक्टर आले आहेत ना बस्तर मध्ये, सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह, आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे, लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून. आणि त्यामुळं आज जी काही बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात, एवढं मास एज्युकेशन आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत, स्वास्थ्य विभाग पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे सगळं त्यामुळे झालेलं आहे. कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं येऊन बसले आणि काम केलं असं नाहीये, अतिशय उत्साहाने
0: नवीन नवीन उपक्रम,
2: तरुण तरुण कलेक्टर,
0: त्यांना एनजीओचं महत्व कळलं, त्यामुळे ते आमच्याकडे कायम अप्रोच होत होता.
2: ज्यांनी 2000 पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरचं बस्तर बघितलं, त्यांना फरक खूपच फरक जाणवेल, अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आताचं बस्तर किती फरक पडलाय?
2: वनवासींमध्ये खूप फरक पडला, सुविधा खूप वाढल्या, रस्ते वाढले, आरोग्य सुविधा पहिल्यापेक्षा जरा चांगली आहे, शिक्षण खूपच आहे, मास एज्युकेशन प्रचंड आहे, क्वालिटी एज्युकेशन नाहीये, मास एज्युकेशन खूप आहे. पूर्वी नव्हतं, ड्रॉप आउटच होते सगळे, सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली
1: आहे. अजून किती काम करणं गरजेचं आहे?
0: अरे भरपूर आहे, एक गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
1: तुमच्या सोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून असे किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत, त्यांची कशी साथ मिळते?
2: डॉक्टर लोकांची टीम आमच्याकडे येते, ते जास्त करून भिलाई, दुर्ग, रायपूर, त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात. आणि बाकी डोनर्स हमारे जितने दानदाता आहे सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्ती करून आम्हाला डोनर्स मिळालेले, तर ते आहे, जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा सहयोग खूप मिळतो, खूप करायला पाहिजे, 6-7 कार्यकर्ते आहेत. आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स, मेडिकल कॅम्प विथ फॉलोअप, मेडिकल स्कूल, स्कूल मेडिकल एज्युकेशन, एवढे इतकेच विषय आम्ही ठेवले आहे. 6-7 कार्यकर्ते आहेत
0: गावागावात आमच्या बरोबर काम करणारे, आता 7-8 जण.
1: समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला देता तुम्ही?
2: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
1: आपला
2: आत्मनिर्भर समाज हे कल्याण समाजाचं ध्येयच म्हणते.

0: त्यांना स्वतःच्या त्रुटींची स्वतःच्या बलस्थानांची दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती शेवटी त्या समाज. आणि आता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे वनवासी आहेत. कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतकी. आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली की नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला असता, मी माझ्या घरापुरतच बघितलं असतं.
1: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच नाही,
2: जाणीवच होत नाही,
1: जाणीवच होत ही समस्या आहे. जाणवत कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहित नव्हता. इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहित झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्त का. प्रश्न आम्हाला समजायला लागले, आता चिंतन सुरू झालं. नाहीतर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणीव होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
0: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना,
1: गृहित धरतो, गृहित धरण्याची आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना, नाही सांगितलं त्यांनी, त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे काय तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा,
2: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
1: प्रचंड सहनशक्ती शिकवली.
0: प्रचंड सहनशक्ती,
1: प्रचंड सहनशक्ती
0: ते तर आहेत, प्रचंड सहनशक्ती आणि
1: जीवननिष्ठा.
0: जीवननिष्ठा, कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी म्हणले तसं गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला किंवा आमच्या दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल तरी ते
2: गावाला. इतकी वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
0: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
1: नाही वादावाद्या होतातच, फक्त ते आमचं अरण्य रुदन आहे, पण ऐकायला कोणी येतच नाही. ते आमची इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
2: आय वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे आणि जेव्हा अशा सेवाकार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा मिळणं किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
0: ते त्या नेमके त्या दिवशी आम्ही दोघही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, प्रवासात होते आणि मी घरीच होते. आणि मी घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते, त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल कसे खूपच झाले 20-25, तेव्हा म्हटलं काहीतरी आहे बुवा म्हणून ते घेतलं आम्ही.
1: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते, विशेष म्हणजे
2: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
1: संवेदनशीलता.
0: नाही यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला. माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे व्यावहारिक जे काही निर्णय जे काही करायचं आहे ते मी बघते सगळं, मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
2: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं सांगत?
1: कल्याण आश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्रामप्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी,
2: एकतेची भावना
1: आहे, एकतेची भावना हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल, आज आम्ही इतिहास विसरूया ना, आम्हाला भविष्य घडवायचं आहे का, इतिहासालाच गोंधळात बसायचं का आम्हाला.

0: तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया.
1: वा वा वा.
0: जनजाती समाज, भटकळीमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाहीये आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाहीये हे आम्ही जाणलंच पाहिजे.
1: डॉक्टर, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की तू मै एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायचे की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे. हा हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेला आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाहीये. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले 10 दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या. जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला. हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या बाबतीत अजून एका व्यक्तीचं विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे. ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाहीये, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाहीयेत, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता खो तो माउंटेनिअरिंग होता, तो आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले. तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियर त्यांनी हॉस्पिटल उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा. हे ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षित सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरी वन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्याला तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा जे कमी नशिबी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज, यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो. अनुभवलीच नाही तर काय होणार. तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या. ते तो समाज वर येणारच आहे. पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज कुठला थांबलेला नाहीये, तो समाज वर येणारच आहे. पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया. हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी गेलो पाहिजे, तुम्ही त्या लोकांसाठी. ह्याचाच अर्थ आहे तू मै एक रक्त.
1: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला तर वसतिगृह होतं तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडंसं ऑफिसचं काम अशा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत तेही जास्त करून फील्डमध्ये जातात, कारण फील्डमध्ये खूप आता आम्ही इंटेरियरला सुरू केलंय, त्यामुळे मग तिथे काही माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच जायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपकोले जायंगे तो सामान हम कहां से ले जायंगे. पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला ते, म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय आहे.
1: सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
0: पण याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती, इतकी त्यांच्या वेगवेगळ्या
2: त्यांचे
0: अनुभव मिळतात जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता

0: सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळते. त्यांच्या संकटामध्ये याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात, त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एकदम. म्हणून त्यामुळे मी इन्व्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे, अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे.
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
0: हो,
2: अनुभव लिहिले.
1: हा, थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणत मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता. आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे, त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्तिमार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीने, आम्ही तुला काय पाया पडायची गरज नाही. तर त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच, त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिक, याला मारा तुम्ही, तो मरणाने मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण. ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही या समाजासाठी काही काम करण्याचा अर्थ नाही, हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची, तो आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं. अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन निवांत. दोन तीन दिवस मी असे घालवले. मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तक वाचूया, त्याच्यामध्ये मला शिवाजी राजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, म्हणजे सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो. का समजतो? तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे. पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचेही पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्या झाले असतील आमच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये. पण तो प्रकाश आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाही. तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहेत असं नाहीये. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो, उत्थान असं होत नाही. त्यामुळे मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि पुन्हा मी करत काम करायला लागलो आणि मला कामाला प्रेरणा परत आलीच त्याच्यानंतर, असं काही नाही. पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता, पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं. हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाले. ताई मगाशी बोलताना म्हणाल्या की भाभी भाभी हा उल्लेख, म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया भाभी ताई म्हणून स्वीकारलं, म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी?
2: खूपच मोठा आहे. कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समितीचं त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही, पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ना, ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात. तिथे गेल्यावर पण मी हेच सांगायची, मुझे क्या बोलोगे नानी, नानी मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना, तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत, पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी, त्या लगेच त्या येऊन, म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो, त्या मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा आहे तो. त्यामुळे डॉक्टर भैया भाभी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी, त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया आणि भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही तेच जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार आहे याच्या पुढची?
2: कुपोषणी आमचे उपक्रम तेच राहतेच, पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचं. म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही, कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही, पण खूप आहे वाव. कारण आहेच ना, अंधारच तेवढा आहे, काय करणार, अजूनही खूप पोचले नाहीयेत, त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे

0: ती जे मुलं मिळणं जे असतं, कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं, आता म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांनी सो टिकून ठेवणं की नाही त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये तीन तीन महिने, ती घरी गेल्यावर लक्षात येत आहे की 10 दिवसाची चिक्की ते 3च दिवसात संपवत आहेत. आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो, अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय, किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला, पण ते लवकर होत नाही ना, त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. हे ह्या सगळ्यात ना तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे, त्यामुळे नाहीतर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणारे पण आहेतच. तर हे वाढवण्यासाठी थोडंसं आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत, आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराइज आता सगळं डाटा एंट्री असेल, किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावाने वेबसाईट पण सुरू केली आहे, त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना, की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे, किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे ते करणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही शिकले मी पण तेवढं फास्टली होत नाही असं लक्षात आलं, त्यामुळे मग ते आता तसं करणार कोणी ना कोणी मिळालं जर आम्हाला आहे सध्या. तर आता लगेच आमचे माझे म्हणजे यांचे चुलत भाऊच तयार झालेत, 1 महिनावर मी येऊन राहतो म्हणून, त्यामुळे ती चांगली होईल सुरुवात. असं कोणी ना कोणी 1-2 महिने जरी येऊन राहिलं आणि ते काम पुढे चालत गेलं तरी होऊ शकतं, कारण आता ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी आम्हाला समाजामध्ये जाणं ते सांगणं हे पण गरजेचं आहे, आणि सरकारी मदत तर काहीच घेत नाही, त्यामुळे म्हणजे घ्यायचं नाही असं ठरवूनच केलेलं आहे. काही प्रकल्पापुरतीच थोडा थोडा घेत होतो किंवा अजूनही घेऊ शकतो, पण कायमची जी आहे ती त्याच पद्धतीची आहे. आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करतंय असंच विचारायचे लोक.
1: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते, काहीतरी करायचं असतं, आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं, समाजसेवेची आवड असते, तर अशा आवड असणाऱ्या लोकांना मुलांना काय सांगाल तुम्ही?
0: जितके आम्ही सोय करू शकतो तेवढी आता आहे. अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा, एक 2-4 खोल्या बांधून घ्या, तिथे हे करा, म्हणजे त्यांना राहायला एक होईल. आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो, आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं, म्हणजे पटकन नाही मिळू शकत. आणि मुळात ह्या भागातून म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे, कारण रेल्वेने 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे, त्यामुळे तो एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो. पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं, मुख्य असं आहे की शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्याकरता नक्की होऊ शकतं, कारण ते हिंदी मुलांना समजतं. गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते, पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात. ज्ञान प्रबोधिनी सारखी मोठी संस्था आम्हाला आमच्या पाठीशी आहे, त्यांचा युवक विभाग, त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे, आणि त्यातनं युवकांना लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप. आणि दोन्ही होतं, आमच्याही मुलांना कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा, त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा, आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करायचं. त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या 1-2 महिने नक्की करू शकता. काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी याच्यासाठी आणखीन काय करता येईल, कसं करता येईल, मग कसे मी म्हणलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे, त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
1: खूप छान डॉक्टर, तुम्ही आणि सुनीताताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
0: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
1: धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते

मेहता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे। पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली। या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे। निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटी आणि विशेष सखोल पुनरीक्षण याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल इत्यादी नेते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक झाली। नव्यानं झालेल्या नेमणुकांनंतर या प्रभारींसोबत पहिल्यांदाच बैठक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं समजतं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरण याविषयी।
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली। हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता। दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे। दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे। 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। 2019 मध्ये पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 मध्ये पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं। आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं

0: या कारवाईतून दिसून येतं.
1: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते तर ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमांसमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ मौलिकता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण सुरक्षा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याचा आढावा आज घेण्यात आला. दोहा इथे AIIB वार्षिक परिषदेनिमित्त ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात सौदी अरेबिया भारताचा विश्वासू भागीदार आहे. स्वित्झर्लंडच्या AIIB गव्हर्नर राजदूत पेट्रो लाझेरी आणि नेपाळच्या अर्थमंत्र्यांबरोबरही सीतारामन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटी या संस्थेशी संबंधित 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेनं आपल्या दुर्गापूजेच्या कार्यक्रम आयोजनात केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. मास आर्टनं युनेस्को पुरस्कृत संस्था असल्याचा खोटा दावा करून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली आणि जमा केलेला निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विविध व्यक्ती आणि संस्थांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशिओ इथे आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्णपदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीननं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला तर अंकुशनं 75 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यांनीही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ओडिशामध्ये महानदी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. ठळक बातम्या.

0: पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर. जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचं गाव या उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्याची मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यात वनमानव तर पावशीमध्ये आढळलेली दुर्मिळ पांढरी मनार. आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
3: जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या 8 तालुक्यात ट्रिगर 1 अर्थात दुष्काळाची प्रथम कळ लागू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 25 सप्टेंबरला जारी करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत, पाणी पुरवठा आणि चारा उपलब्धतेसह विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी मालवण, देवगड, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार निलेश राणे यांनी देखील कुडाळ तालुक्यात पीक पाहणी केली. जिल्ह्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकजुटीनं काम करून मात करावी, तसंच बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या आढावा बैठकीत दिले. पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसंच भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून 10,000 कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून नादुरुस्त पक्के बंधारे सुद्धा तातडीनं दुरुस्त करण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याची सूचना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सेवा संकल्प अभियान यशस्वी करू असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरच्या कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हे विशेष सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवलं जात आहे. जिल्ह्यात उभादंडा इथल्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींशी जोडलेल्या कवितांचं गाव उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्यात येणार आहे. येत्या 2 महिन्यात विकास कामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ला इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय तसंच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामपंचायती तसंच गर्दीच्या ठिकाणी लोकसंवाद 26 उपक्रम राबवण्यात येत असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून नागरिकांना योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक सेवांबाबत माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्याची समृद्ध जैवविविधता एका दुर्मिळ नोंदीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दोडामार तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात निसर्ग अभ्यासकांना नाईट ट्रेल दरम्यान दुर्मिळ स्प्लेंडर लॉरीस अर्थात वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. दरम्यान कुडाळ तालुक्यात पावशी

0: तिथं जिल्ह्यात पहिल्यांदाच अल्बिनो मणार अर्थात पांढऱ्या रंगाच्या कॉमन क्रेटची नोंद करण्यात आली आहे. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली असून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. या दोन्ही दुर्मिळ नोंदीमुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेच्या संरक्षण आणि अभ्यासाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. भावभक्तीचा सुगंध चौकडे दरवळणारा मंगलमय गणेशोत्सव जिल्ह्यात उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाभरात घरगुती 74,351 आणि 32 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकण रेल्वे प्रशासनानं सुमारे 300 अधिक रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं होतं. तसंच राज्य परिवहन महामंडळानं सुद्धा 1500 एसटी फेऱ्या सोडल्या होत्या. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

जिल्हा वार्तापत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्यामा चित्तार यांना ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संजय ओक यांच्या बात निकले गीतो या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: डॉक्टर संजय ओक यांचं बात निकले गीतो हे पुस्तक वाचण्याची खूप उत्सुकता होती. द अनफर्गटेबल या रेकॉर्डवर जगजीत सिंग यांनी गायलेलं बात निकलेगी तो दूर तक जाएगी हे गाणं अजरामर झालं. तसंच हे पुस्तक देखील खूप आवडेल असंच आहे. मुखपृष्ठावर ऑर्चिड फुलांचे गुच्छ असलेलं हे पुस्तक आतमध्ये विविध अशा प्रकारचे संदेश देतं. या ललितलेख संग्रहात 32 लेख आहे. अगदी गरज सरो वैद्य मरो इथपासून ते द कम्प्लीट मॅन श्रीकृष्ण इथपर्यंतचा या विचारांचा आवाका या पुस्तकात आहे. अगदी रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग पण त्याच्याकडे बघण्याची लेखकाची वेगळी दृष्टी संजय उवाच या सर्व लेखांमध्ये बघायला मिळते. लेखकांची शीर्षकंसुद्धा घिसी पिटी तीच ती नसून निरनिराळी आणि वेगळी आहे. उदाहरणार्थ जैसी दीपकलिका धाकुटी माझा दत्त सुपुत्र, सुखापुरी म्हणजे पाणीपुरीतली सुकीपुरी आपण मागून घेतो ना त्याच्यावर सुद्धा एक लेख आहे. केबिन मॅगेज मिले सुर मेरा तुम्हारा, लंबोदराची लांबी बसून पॅन्ट घाला भय इथले संपत नाही अशी शीर्षक असलेले हे सर्व लेख हृदयाला स्पर्श करतात. केबिन बॅगेजबद्दलच्या लेखामध्ये लेखक म्हणतात की घडलेल्या आठवणींच्या रूपाने आपण आपला भूतकाळ देखील आपल्यासोबत कॅरी करत असतो. वर्तमान हा भूतकाळाशी ताडून तपासून बघायला हवा. केबिन बॅगेज हलकं ठेवा, भूतकाळ चेक इन करू नका. प्रत्येक प्रवास नवा असतो आणि त्याचा टवटवी तजेला अनुभवण्यासाठी आठवणीसोबत न घेता हलके रहा. रील बनवणं ही स्मॉल इन्व्हेस्टमेंट लाँग आउटरीच असा पर्याय आहे असं देखील एका लेखामध्ये डॉक्टर संजय ओक सांगतात. यापुढचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि रोबोटिक्सचा आहे. ही कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या नैसर्गिक मूर्खतेवर मात करेल असं लेखक म्हणतात. काही काही ठिकाणी योग्य असा उपदेश देखील या पुस्तकातून मिळतो. जसं की बसून पॅन्ट घाला या लेखात लेखक म्हणतात वयोमानाने उभं राहिलं की पडायला होऊ शकतं, हे त्रास आपल्यालाच होतात हे स्वीकारण्याचा देखील त्रास होतो. खरं तर आपण आपल्याच मनाची समजूत काढतो की

0: मी आता वयस्कर झालोय, मला आता सांभाळायला हवं. पण मी हे का लिहितो तर अनेक मी मी म्हणणाऱ्यांची वार्धक्याने पुढे शेवटी शारीरिक हानी झालेली मी बघितली आहे. लेखक स्वतः डॉक्टर असल्यामुळे या प्रकारचे वेगळे वेगळे संदेश या पुस्तकात देतात. मॅकडॉनल्ड सारखं अतिशय अचूक असं वैद्यकीय क्षेत्रातलं नेटवर्क सर्वत्र निर्माण व्हावं असे लेखक लिहितात. खरंच आहे, फोन जर सगळीकडे मिळू शकतो नेटवर्क मिळतं तर वैद्यकीय सेवा सर्व क्षेत्रात का मिळू नये, असे चांगले आणि वेगळे विचार या पुस्तकात बघायला मिळतं. या पुस्तकाच्या विक्री वितरण आणि देणगी स्वरूपाने मिळणारे उत्पन्न हे शिशु शल्य सेवेच्या मोफत उपक्रमासाठी गरजू बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जातील. शेवट या पुस्तकातीलच एका कवितेने करते. किताबे झाकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें उनकी सोबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर, बड़ी बेचैन रहती है किताबें, बड़ी बेचैन रहती है किताबें.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संजय ओक यांच्या बात निकले गीतो या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. रवंथ करणाऱ्या लहान प्राण्यांमध्ये जसे की शेळी आणि मेंढी यांच्यामध्ये पोटातील आतडीमध्ये गोल कृमींचा भरपूर प्रमाणात प्रभाव असतो. या आतड्यातील कृमींमुळे शेळी आणि मेंढी पालकांना खूप आर्थिक फटका नेहमीच सहन करावा लागतो. या गोल कृमींमुळे पशुधनाच्या प्रजोत्पादनावर, काम करण्याच्या क्षमतेवर, अन्नग्रहण आणि पचन संस्थेच्या वाढ होण्याच्या, वजन वाढण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे पशुसंवर्धनाच्या, औषधोपचार आणि दैनंदिन व्यवस्थापनाचा आर्थिक भार सतत पशुपालकावर पडत असतो. लहान रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये अनेक विविध गोल कृमींचा प्रभाव आढळून येतो. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा गोल कृमी म्हणजे हिमॉन्कस कॉन्टार्टस. कारण हा गोल कृमी रक्तपिपासू असून शेळी आणि मेंढीचे रक्त पिऊन अत्यंत तीव्र स्वरूपाचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर करत असतो. या गोल कृमीचा प्रसार हा चराऊ कुरणाच्या माध्यमातून होत असतो. ज्यावेळेस आपण जनावरं चरायला सोडतो त्यावेळेस जनावरं बाधित होत असतात. हिमॉन्कसची जीवन रहाटी 4 भागात विभागता येते. परजीवी अवस्था म्हणजेच गोल कृमींचे शेळी मेंढींचे पोटाच्या कप्प्यातील वास्तव्य. पशुधन बाधित करण्याची अवस्था म्हणजे या कृमीची अंडी विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडणे. कुरणावरील मुक्त संचार अवस्था आणि पशुधनास चरत असताना बाधित करण्याची अवस्था. या कृमींची मादी प्रत्येक दिवशी एका वेळेला हजारो अंडी घालते आणि ती अंडी लेंड्यांद्वारे बाहेर येतात. या कृमीची अंडी गोलाकार, लंबगोल आणि काहीशी पसरट असतात. अनुकूल वातावरणीय स्थितीत अंड्यांमधून अळी नावाची अवस्था बाहेर पडते, परंतु ते लेंड्यांमध्येच असते. L1, L2 या वाढीच्या अवस्था लेंड्यांमध्येच तयार होतात. दुसऱ्या म्हणजे L2 मधून L3 मध्ये जाताना 5 दिवसांनंतर त्यांची जनावरांना संक्रमित म्हणजेच बाधित करू शकणारी अवस्था तयार होते. ही लार्व्ही अवस्था म्हणजेच L2 मधून L3 मध्ये होताना त्यांच्यावरील आवरण कायम ठेवते आणि ते आवरण L3 या अवस्थेत प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीत संरक्षित करते. ही L3 अवस्था 1 वर्षापर्यंत जिवंत राहू शकते. L3 वाढ अवस्था जनावरांकडून चरताना पोटात जाते. ही अवस्था पोटात पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील संरक्षण आवरण निघून जातं आणि ते अबोमॅझम नावाच्या कप्प्यात स्वतःला घुसवून घेतात आणि त्यानंतर त्यांचे L4 या अवस्थेत रूपांतर होते. त्यानंतर आठवड्यापर्यंत L5 म्हणजेच प्रौढ अवस्थेत रूपांतरित होतात. या रोगाची लागण झालेल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण सुद्धा जास्त असतं.

0: प्रयोगशाळेत शेणाचे नमुने पाठवून या रोगाचं निदान करता येतं. मृत झालेल्या शेळ्या आणि मेंढ्यांचं शवविच्छेदनात या कृमींचा शोध घेता येतो. बाधित शेळ्यांच्या बाह्य लक्षणांवरून ओळखता येतं. औषधोपचार करण्यासाठी शेळी आणि मेंढी यांना वेगवेगळ्या कृमीनाशकांची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पाजावीत आणि रक्तवर्धक औषधोपचार करून घ्यावीत.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं ह्यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाधन व रक्तशोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्या सोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ॲक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ॲक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ॲक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचंय. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण

0: त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमेन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
1: आता थोडस ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं. आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडस शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं. गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही. पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची. कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते. हे अजूनही काही ठिकाणी होते, त्यामुळे ओल्या कचऱ्याचा तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण, गाडीच्या स्वरूपात असू देत. प्लास्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय, पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लास्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल.
0: बरोबर.
1: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटा गाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी, त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी जिथं तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं, म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट. पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडस उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत.
0: बरोबर.
1: घन कचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो.
0: बरोबर.
1: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईट वरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईट वरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
0: बरोबर.
1: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो, जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रिगेट होऊन तिकडे जाऊ शकतो.
0: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतंय की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोते हो परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना हार्मोनियमची 7 अनंत केमकर यांनी आणि तबल्याची 7 प्रवीण करकरे यांनी केलेली आहे. ऐकूया विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी.

विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी शोधे हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी आणि तबल्याची साथ प्रवीण करकरी यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेशकुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या निरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. देशातली 65% लोकसंख्या तरुण असून 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारे पुढे जायचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 पेक्षा जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मिळून सुमारे 2000 मेळावे होणार असून त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: तुमची डिमांड काय आहे सांगा. तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हवं आहे, ह्युमन रिसोर्स हवं आहे सांगा. आणि मग आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं तसं कॅटेगरायझेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्या संदर्भात विविध प्रकारे प्रयत्न करून या रोजगारांशी जोडण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आपला प्रयत्न आहे किमान 50,000 लोकांना त्यातल्या रोजगार तर आपण देऊच. उरलेले जे 50,000 आहे त्यांच्याकरताही सातत्याने रोजगार मेळावे आपण त्या ठिकाणी आयोजित करून त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे असा आपला प्रयत्न करू.
0: या मेळाव्यासाठी 1,00,000 जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1,200 जास्त उद्योजक सहभागी होत आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे.

0: निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. आपण या मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करत असून सत्ताधारी पक्षाचंही या मोर्चात स्वागत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल. गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी माहिती त्यांनी दिली. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिकी फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार आशय
3: आज जब दुनिया बदलाव के दौर पर है तकनीकी हमारे जीवन में पूरी तरह से प्रवेश कर चुकी है प्रभावित करने लगी है ऐसे समय में हम रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएशन

0: तरह से करें, ऑथेंटिक कंटेंट क्रिएशन किस तरह से करें, इसके ऊपर जब आज चर्चा हुई है तो मैं मानता हूं कि यह प्रासंगिक भी है और महत्वपूर्ण भी है।
1: आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमासमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ अभिजातता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले। प्रसारण क्षेत्रातली तांत्रिक प्रगती आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी BES च्या मुंबई विभागानं आज मुंबईत विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे। भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे असं मत पश्चिम विभागाचे प्रमुख प्रवीण कवडे यांनी म्हणलं। आजचं प्रसारण हे केवळ माहिती देणं नसून प्रसारक आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद बनला आहे यावरही त्यांनी भर दिला। आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे। अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला। नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे, तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्ण पदक आहे। याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं। मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशी इथे आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे। परवीनने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला, तर अंकुशने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं। नरेंद्र बरेवाल यांनीही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं। या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या प्रकारात महिला भारताच्या निर्धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्ण पदक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
2: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे। दुपारचे 3:10 झालेत। आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत। नमस्कार।